सुप्रभात श्रोते हो, नमस्कार। 103.1 MHz आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ, शक 1948, दिनांक 9 जून 2026। सकाळचे 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं सस्नेह स्वागत। प्रसारणाला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं।

श्रोतो स्नेहवदन आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 6:05 झाली आहेत. ऐकूयात चिंतन. लेखन संजीवनी तोफखाने यांचं.
1: सोली व सुख. नवविधा भक्तीतील नामस्मरण भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, जी सर्वसामान्य भक्ताला ब्रह्मप्राप्ती करून देते. नामस्मरणातील सहज साध्य होण्याची किमया साधकाला आकर्षित करते, पण वरवर पाहता सोपी वाटणारी ही भक्ती सोपी नाही. केव्हाही कुठेही आणि कोणत्याही साधनाशिवाय नामस्मरण करता येते, पण नामस्मरण करताना भगवंताशी अनुसंधान तितकेच आवश्यक आहे आणि तेच अवघड आहे. मनात इतर कोणतेही विकार येऊ न देता इंद्रियांच्या विषयांपासून अलिप्त राहून नामस्मरणात रत राहणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे आहे. समर्थ सांगतात, भगवंताशी अनुसंधान ठेवून अजपाची उपासना ब्रह्माशी ऐक्य घडवून आणते आणि प्रत्येक श्वासासह सोहम साधना करणे सोपे नाही, त्यासाठी मोठे धैर्य लागते. समर्थांनी कल्याण स्वामींकडून साधनेची पूर्वतयारी करून घेतली ती अशी, धैर्याचे आसन बळकट आणि इंद्रिये ओढूनी सघट, धरे ऊर्ध्वपंथे वाट नीट, आढळपदी लक्ष लावी. साधनेचे सातत्य सांभाळण्यासाठी धैर्याची फार गरज असते. इंद्रिय दमन, पूर्वतयारीचा अभाव, निश्चयाची उणीव, साधना करताना येणारे भयभीत करणारे अनुभव, रजतमाचा प्रभाव अशा अनेक कारणांनी धैर्य कमी पडते. इतर कोणत्याही आसनाशिवाय समर्थ धैर्याचे आसन बळकट करून इंद्रियांचा व्यापार पूर्णपणे थांबवण्यास सांगतात. ध्यानधारणेसाठी पद्मासन, बद्ध पद्मासन अशी विविध आसने घालून योगी बसतात, पण समर्थ त्यापूर्वी हे धैर्याचे आसन बळकट करावे असे सांगतात. इंद्रियांना आवरून कुंडलिनी मार्गाने अनुभवाच्या अनुक्रमावर नीट लक्ष ठेवून जीव व आत्मा यांचे ऐक्य झाल्यानंतरची जी अवस्था ती म्हणजे आढळपद. त्या अवस्थेच्या अनुसंधानात राहावे. ध्यानाभ्यास करणाऱ्या सूक्ष्म बुद्धिवृत्तीला आढळपदाच्या अलीकडे येऊ देऊ नये. आढळपदाशी एकाग्र व्हावे. साधकाने आपले जे अंतिम ध्येय आहे ब्रह्मप्राप्ती यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ब्रह्मप्राप्ती म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख होय. आपण त्या भगवंताचे अंश आहोत, त्याच्यापासून विभक्त झाल्यामुळे तो आणि आपण असे द्वैत निर्माण झाले आहे. सोहम साधनेने तो मी आहे ही भावना मनात दृढ झाली आणि मी म्हणजे देह नाही हे एकदा नीट कळले, देहाचा अहंकार दूर झाला की आत्मस्वरूपाशी नक्कीच भेट होते. फक्त मन निर्विकल्प आणि मी तोच आहे ही आढळ श्रद्धा असणे आवश्यक आहे. सोहम ध्यानाचा अभ्यास सातत्याने करणारी स्थूलाकडून सूक्ष्माकडे वळलेली दृष्टी म्हणजे जाणीव असे समर्थ म्हणतात. पुढे ते सांगतात, पुढे करोनिया जाणीव मागे सारोनी नेणीव, जे जे जाणीव अभिनव ते तू नव्हेसी तत्वता. श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानाची धारणा धारण केलेल्या शांत लयीमध्ये देह स्थलकालादी सापेक्ष स्थूलबुद्धीची जाणीव उरत नाही. सूक्ष्म बुद्धिवृत्ती अजपाचे अनुसंधान करीत असता अचानक तिला नेणीवेचा म्हणजे शून्याचा अनुभव येतो. ध्यान करताना काही क्षण असा अनुभव नियमितपणे ध्यान करणाऱ्यांना येतो, पण समर्थ म्हणतात या नेणीवेला मागे सारून साधकाने पुढे जावे. म्हणजे ध्यानामध्ये नेणीवेचा प्रांत लागला असता ही नेणीव आहे असा बोध त्या वृत्तीला झाला पाहिजे. शून्य म्हणजे ब्रह्म नव्हे, नेणीवेचा प्रकाशक मी आहे सोहम अशा निश्चयाने अजपाची साधना सुरू ठेवावी. स्वतःला अजपाशी बांधून ठेवावे. ध्यानामध्ये साधकाला विविध अनुभव येतात, पण हे सर्व अनुभव स्वस्वरूपाहून भिन्न आहेत. या अनुभवांमध्ये काही सुखदायक असतात तर काही आश्चर्यकारक असतात. काही अनुभव भयप्रद असतात, पण या सगळ्यापासून अलिप्त राहून सूक्ष्म बुद्धिवृत्तीने अखंड सावध राहून आपली साधना सुरू ठेवावी. कारण हे अनुभव म्हणजे आढळपद नाही, ही आत्मानुभूती नाही. सध्याच्या

0: धकाधकीच्या जीवनात बरेच जण मनस्वास्थ्यासाठी अध्यात्माकडे वळत आहेत. त्यामध्येच ध्यान करणे ही एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. ज्यांना या विषयात रुची आहे त्यांनी तर हे नक्कीच समजून घ्यावे. ध्यान करणे मनस्वास्थ्यासाठी योग्य असले तरी ते तात्काळ आत्मानुभव देणारे नाही. त्यासाठी दीर्घकाल साधना करणे आणि ध्यानधारणेबरोबरच इंद्रियांवर ताबा, विषयासक्ती सोडून देणे हे फार महत्त्वाचे आहे. आज माणूस भोगवादाच्या अधीन झाला आहे आणि म्हणूनच आपल्या परमार्थविद्येचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोतो, चिंतन हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफखाने यांनी. सकाळची 6:11 होत आहेत. प्रभात वंदना भक्तिसंगीताच्या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला देवकी पंडित यांनी गायलेलं श्री सरस्वती देवी स्तोत्र.

श्रोत्यो, ही होती फैयाज यांनी गायलेली संत गोरा कुंभार यांची भूपाळी. प्रभात वंदना कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं भक्तिगीत, गायले सुमन कल्याणपूर यांनी, आणि संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोतो, पंडित जितेंद्र अभिषेके यांनी गायलेली हे भक्तिगीत होतं बा भ बोरकर यांचं. प्रभातवंदना कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बी के मोहन यांची हिंदी भक्तिरचना, गायली कविता कृष्णमूर्ती यांनी.

श्रोतो, यशवंत देव यांच्या समूहस्वरातील देशभक्तीपर गीताबरोबरच प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 6:35 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमचं शेतीविषयक सदर कृषीवाणी.

0: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. मुक्कामपोस्ट रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, प्रधानमंत्र्यांच्या आवाहनानुसार आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या उद्देशानं आपण सध्या खेत बचाव अभियान सुरू करत आहोत आणि याचं त्या विषयाला अनुसरूनच आपण आज कृषीवाणीमध्ये बोलणार आहोत की आता वातावरण बदलत आहे, आपल्याला शेती तर वाचवायची आहे आणि ह्या बदलत्या वातावरणानुसार आपल्याला खरीप सुद्धा चांगल्या पद्धतीनं घ्यायचा आहे. मागच्या वेळेसचा जर खरीप पाहिला तर ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती नक्कीच वेगळी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच, कारण मे महिन्यापासून गेल्या वर्षी पाऊस सुरू झाला होता. थोडासा आता पाऊस पडतोय पण आत्ता पाऊस आहे तो ढग फुटीसारखा अचानक कुठेतरी एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये पडताना दिसतोय. हे परिणाम आहेत ते अल निनो, जे वादळ आपल्याकडे आलेलं आहे त्याचा. नेमकं काय होणार आहे, कशा पद्धतीनं खरीप आपल्याला पुढे न्यायचं आहे, काय काय वेगळे बदल करणं अपेक्षित आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आजपासून आपण घेणार आहोत आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरचे मंडल कृषी अधिकारी सुनील यादव सर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सर तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. नक्कीच खरीप वेगळा आहे दरवर्षीपेक्षा. गेल्या वर्षीचा खरीप या वर्षीचा खरीप खूप वेगळा आहे आणि याची जाणीव आपल्याला व्हायला लागलेली आहे. इतके वर्ष झालं तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आहात, शेतकऱ्यांच्या सोबत काम करताय, सध्याची शेतकऱ्यांची शेतीची परिस्थिती काय आहे, खरीपाची काय सांगाल?
2: शेती जर म्हणलं आपण तर शेती ही पूर्णपणे निसर्गाशी संबंधित क्षेत्र आहे आणि आपण अनेक वर्ष बघत आहोत पाऊस कमी जास्त असणं, पावसाच्या मध्ये खंड पडणं, त्याच्यानंतर पाऊस कमी पडणं, पाऊस अजिबात न पडणं आणि पाऊस लवकर सुरू होणं. आता आपण जर बघितलं तर गेल्या वर्षाचंच आपण उदाहरण घेऊया, 13 मे पासून पाऊस सुरू झाला
1: हो.
2: आणि आज आपण बघतोय जवळपास एक महिना होईल आता थोड्या दिवसातच, अजून कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होत नाही. पण दुसऱ्या बाजूला कधी कधी काय होतं, असं साधारणपणे मेच्या कालखंडामध्ये असे अचानक काही ठिकाणी खूप मोठ्या डेन्सिटीनं पाऊस पडतात ठराविक पॉकेटमध्ये आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये नदीला पाणी येतं, काही ओघळी वाहतात आणि मग त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की हा मोसमी पाऊस आहे आणि मोसमी पाऊस आलेला आहे याचा अर्थ आपल्याला आता पुढची जी आपल्या पुढचं जे टास्क आहे किंवा जे पेरणीचा विषय आहे तो आपल्याला करायला हरकत नाही म्हणून गडबड सुरू होते. पण शास्त्रीयदृष्ट्या जर विचार केला तर ऍक्च्युली असा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पाऊस पडतो तो पाऊस हा विशिष्ट वातावरणामुळे पडलेला असतो, तो मोसमी पाऊस नसतो. आणि मोसमी पाऊस म्हणजे कसं की सलग एका ठिकाणी हे विशिष्ट वातावरणामध्ये 65 मिलीमीटर संत पाऊस पडणं आणि जवळपास जमिनीच्या वरच्या पातळीपासून 9 इंचापर्यंत एकसारखी ओल तयार होणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो मोसमी पावसाची पेरणीसारखी किंवा ती योग्य परिस्थिती असं समजायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि आता आपण मुद्दा उपस्थित केला हा, जो अचानक कुठेतरी पाऊस पडतो तो असा बदबद पडतो, तो मातीवर आपटतो आणि मातीला चांगल्या मातीला घेऊन पुढे वाहून निघून जातो. ते खोलवर त्याची ओल नसते आणि आपल्याला पेरणी जर करायची असेल तर जवळपास आपल्याला 4 इंच ते 6 इंचापर्यंत मातीत ओल असल्याशिवाय ते चांगल्या प्रकारे उगवून येत नाही. तेव्हा शेतकरी बंधूंना माझी ह्या निमित्तानं ह्या विनंती अशी राहील की चांगल्या प्रकारचा पाऊस, संत गतीनं पडणारा पाऊस हा आणि चांगलं मान्सूनचं वातावरण सुरू झाल्याशिवाय, मातीमध्ये चांगल्या प्रकारचे पुरेशी ओल असल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये. अन्यथा दुबार पिकासारखं आपल्याला उत्पादन खर्च वाढीच्या वेळ येऊन कारण नसताना आपण उत्पादन हे खत असेल बियाणं असेल हे आपलं त्या निमित्तानं नाश पावतं आणि उत्पादन खर्चही वाढतो आणि परत दुसरं पेरणी करताना सुद्धा आपल्याला वाट बघावी लागते.
1: अगदीच खरं आहे. म्हणजे हे दुबार पेरणीचं जर संकट टाळायचं असेल तर शेतकऱ्यांनी खऱ्या पावसाची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. तो पाऊस जो मुरला आहे, जमिनीमध्ये ओल किती आहे, खरंच पेरणी योग्य जमीन तयार आहे का, या दृष्टीनंच विचार करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार पेरणी करणं गरजेचं आहे. म्हणजे सध्या घाई करू नये हे एकमेव आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगू शकतो. धन्यवाद सर.
2: धन्यवाद.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. मुक्कामपोस्ट रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.

कृषीवाणी हे सदर आपण ऐकलं आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:40 झालीत. श्रोतो आता ऐकणार आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची ही मालिका आम्ही प्रसारित करणार आहोत. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी. सचिन प्रभुणे यांनी संकलित केलेले दिनविशेष आपण ऐकणार आहोत 6:55. सकाळी ठीक 7 वाजता आजचा सुविचार सांगितला जाईल.

सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, तर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आमचे आजचे ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 7:40 प्रसारित करणार आहोत अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. 7:45 म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सकाळी 7:15 वेळ आहे ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची. तर 8:25 सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 10:00 डॉक्टर महाजन स्किन केअर. 10:05 श्वास हेल्थ केअर सांगली. तर नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम सकाळी 10:10 आम्ही प्रसारित करू. 10:15 ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. आणि 10:20 पुना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत.

आमच्या सांगीतिक कार्यक्रमात आज सकाळी 7:50 भावगीतांच्या ध्वनिमुद्रिकांचा कार्यक्रम सुगम संगीत. सकाळी 8:40 ही वेळ आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीतं आपण ऐकणार आहोत सकाळी 9:00 आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. 9:30 मिश्र गीतांच्या ध्वनिमुद्रिका, तर 10:30 आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताचा. काही गझल गीतं आम्ही प्रसारित करू 11:00, तर 11:30 ची वेळ आहे मराठी चित्रपट संगीताची.

0: सायंकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करणार आहोत. 7:30 वाजता आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी किसानवाणी या कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शनांतर्गत कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर निलेश थोरात यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. मुलाखतीचा विषय आहे अल निनोचा खरीप हंगामावर होणारा प्रभाव आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीच्या उपाययोजना. तेव्हा जरूर एकत्र आपल्या सर्वात जवळची आकाशवाणी सातारा केंद्र. श्रोतो आता ऐकूयात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी आणि 7:15 वाजता वृत्त विशेष. तर उर्वरित वेळेत विविध भारती प्रसारणाचे कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी साताऱ्यावरून सहक्षेपित करणार आहोत. तर रात्री 10 वाजता NSD दिल्लीद्वारा विशेष कार्यक्रम शृंखला आम्ही प्रसारित करणार आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरूनच. याखेरीज नेहमीच्याच वेळेवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र सहक्षेपित केले जातील. तर श्रोतेहो, ही होती आमच्या आज दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:45 झाली आहेत.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास.

0: नादेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
0: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत। आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील। गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई। श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
3: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
4: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
3: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।
5: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 अव्हेन्यू,
4: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह।
5: 99 अव्हेन्यू, विकास नगर, सातारा। 97972999999, 97972999999।
4: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
3: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
6: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा। 88 05 98 99 08।
6: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण।
7: काय म्हणतोय स्टार्टअप?
8: या ऑलमोस्ट डन, इंडस्ट्रियल सप्लायर्सचं फायनल करतोय।
7: कोण, मंदार ट्रेडर्स का?
8: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगलेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत। पण एक मिनिट, तुम्हाला कशी माहिती?
7: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, एकदा भेट असताना।
5: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरंच काही।
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39, जुनी MIDC, सातारा। 98 22 801 804।
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा। 90 21 28 45 70।
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
6: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
9: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
10: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
9: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
10: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
11: श्रोतो, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सकाळचे 6:50 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर। या सदरात

0: आहे परिसंस्था साताऱ्याची ही मालिका. याचं लेखन केलंय सुनील भोईटे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, साताऱ्याची परिसंस्था इकॉलॉजिकल स्टेटस ऑफ सातारा किंवा साताऱ्याची इकॉलॉजी या आपल्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत साताऱ्याच्या देवराया. देवराई म्हणलं की चटकन आपल्या लक्षात येते की देवांच्या नावे राखलेलं जंगल किंवा देवाच्या नावाने राखलेलं एखादा गावाच्या आजूबाजूचा प्रदेश, तर त्याला आपण देवराई म्हणलं जातो. आता देवाचं नाव काय आलं लक्षात घ्या. देव आहे तिथं भक्ती आहे, देव आहे तिथं पूजन आहे, देव आहे तिथं पवित्रता आहे. आणि ह्या पवित्रतेच्याच आधाराने या विवक्षित प्रदेशामध्ये जे काही जंगल आपल्या प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी राखलेली आहेत, तर हा प्रदेश जो असेल तो अगदी एक गुंठ्यापासून काही एकरांपर्यंत किंवा काही हेक्टर्सपर्यंत असेल, तर हे जंगल जे आहे हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला एक वारसा आहे. आता काय वारसा आपल्याला नक्की ह्या पूर्वजांना द्यायचा होता त्याबद्दल थोडंसं ऐकूया. देवराई, देवाच्या नावानं राखलेलं जंगल. काय मिळेल आपल्याला या जंगलामध्ये? तर आपल्याला आपण जी आता आपल्या आजूबाजूला ज्या काही वनस्पती पाहतो आहोत, आपल्या शेतीमधली पिकं पाहत आहोत, याची मूळ वनं हे आपल्याला बहुतांश वेळेला या देवरायामध्ये आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेली दिसून येतील. थोडक्यात याची मातृवृक्ष हे तुम्हाला देवरायांमध्ये आढळून येतील. अजून काय आढळतं या देवरायांमध्ये? तर बहुतांश वेळेला या देवरायांमध्ये त्या देवराईच्या आधारानं किंवा आसपास राहणारे असणारी जी काही गावं आहेत त्या गावांना पिण्याचं ते वापराचं पाणी पुरवणारे मुख्य जलस्रोत किंवा त्या जलस्रोतांची उगम हे तुम्हाला त्या देवरायांमध्ये आढळून येतील. आपल्या मातृवृक्ष किंवा मातृ वनस्पती प्रजाती आहेत त्याच्या बरोबरीने आपलं पिण्याचं पाणी आहे. आणखी काय वर आढळून येईल आपल्याला या देवरायांमध्ये मित्र हो? तर मित्रांनो, या देवरायांमध्ये आपल्याला अत्यंत औषधी ते अत्यंत विषारी. आता अत्यंत औषधी ते विषारी असं का म्हणतो मी? तर त्याचं कारण असं की एका अत्यंत असाध्य रोगामध्ये त्या रोगावर उपाय करणारं औषधी वनस्पतींचं आढळ किंवा औषधी वनस्पतींचा आश्रय किंवा उपलब्धता तुम्हाला ह्या देवरायांमध्ये दिसून येईल. त्याच्याच बरोबरीनं अशा काही वनस्पती की ज्याच्या सेवनाने तात्काळ मृत्यू होऊ शकतो अशा वनस्पतींचा आढळ देखील तुम्हाला ह्या देवरायांमध्ये दिसून येतो. हा असा संपूर्ण प्रवास एकूणच मानवी आयुष्याच्या संपूर्ण प्रवासामध्ये आवश्यक असणाऱ्या जवळपास अनेक वनस्पतींचं आगर किंवा बँक किंवा एक खजिना ह्या देवरायांमध्ये आपल्याला साठवून राखून ठेवलेला दिसून येतो. आणि मग हा खजाना किंवा हा जो काही ठेवा आहे हा चिरंतन पुढे जर त्याचा वारसा आणि त्याचा वापर हा पुढच्या पिढ्यांसाठी द्यायचा असेल तर नक्कीच ह्या देवरायांसाठी मग आपल्याला त्याच्या जपणुकीची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी अत्यंत हुशारीने या प्रत्येक देवरायांमध्ये आयांच्या नावाने पिसाई आहे, वागजाई आहे, घाटाई आहे, ह्या साताऱ्यातले आपल्याला अगदी माहिती असलेले देवराय आहेत, त्यांच्या नावाने ह्या देवराया राखल्या गेलेल्या आहेत. या देवरायांच्या संवर्धनासाठी आजही सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगले प्रयत्न केले जात आहेत. एक आवाहन या निमित्तानं नक्कीच करेन, हा वारसा काहीसा अस्तंगत होत चाललेला आहे किंवा याची जी काही परंपरा आहे ती मागे पडत चाललेली आहे, तर या माध्यमातून मी आपणास आवाहन करेन की आपल्या घरातील चिमुकल्यांना ते अगदी आपण कळते लोक तर यांनी या येत्या आठवड्यामध्ये दोन आठवड्यामध्ये आपल्या वेळेनुसार सातारा जिल्ह्यातल्या कोणत्याही अशा एका देवराईला जवळ आवर्जून भेट द्या. तिथली मिथकं, तिथं आख्यायिका, तिथल्या ज्या काही वंदत आहेत त्या सगळ्या ऐकून घ्या आणि त्या सगळ्या संवर्धनाशी जोडण्याचा प्रयत्न करा. आपल्याला देवरायांचं महत्त्व आपोआप लक्षात येईल. धन्यवाद.
0: श्रोते परिसर या सत्रात परिसंस्था साताऱ्याची यामध्ये आपण आज ऐकलं सातारा जिल्ह्यातील देवरायांविषयी. याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी. आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा आकाशवाणी. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. एकशे 3 MHz आपण ऐकत आहोत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष. याचं संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 9 जून. मराठी

तसंच अन्य भारतीय चित्रपटांना संगीत देणारे मराठी संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म 9 जून 1912। त्यांनी दिलेल्या चालींमुळे त्यांचं नाव भारतात आणि परदेशात अजरामर झालं। 1943 वसंत देसाई यांनी राजकमल कलामंदिराच्या शकुंतला या पहिल्या चित्रपटाला स्वतंत्रपणे संगीत दिलं। त्यांची ही संगीत कारकीर्द पुढे 30 वर्ष चालू राहिली। जवळपास 65 हिंदी मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते। चित्रपट आणि नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना तसंच समरगीतांनाही संगीत दिलं।

0: हो मला आजोळी घेऊन जाई हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो।
1: इंग्लिश आणि भारतीय सतारवादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म 9 जून 1981 छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झालं 9 जून 1696 रोजी। या मुलाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं। दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबानं सज्जनगड जिंकला 9 जून 1700 रोजी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं लंडनला प्रयाण झालं 9 जून 1906 रोजी। 9 जून 1964 भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सूत्र हाती घेतली। सुखोई 30K ही रशियन बनावटीची विमानं भारतीय हवाई दलात दाखल झाली 9 जून 1997 रोजी। भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचं विजेतेपद मिळवलं 9 जून 2001 रोजी। झारखंडमधले आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचं निधन झालं 9 जून 1900 रोजी। त्यांचा जन्म झारखंडमधल्या उलीहतू या गावी झाला। त्यांनी गोडगेडा गावातल्या स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानलं होतं। त्यांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडानं छोटा नागपूर क्षेत्रात 1895 लढा उभारला। 25 वर्षांच्या अल्प कालावधीसाठी ते जगले तरी त्यांनी आदिवासींच्या मनोदशेला उत्तेजन दिलं होतं। इंग्रजांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात त्यांचा अतोनात छळ केला। 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला। बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला। बंगाली आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सत्येन बोस यांचं निधन झालं 9 जून 1993 रोजी। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार आणि दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचं निधन झालं 9 जून 2011 रोजी। भारतातल्या आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांमध्ये गणले जाणारे हुसेन 1940 दशकापासून चित्रकार म्हणून नावारूपाला येऊ लागले। त्यांची चित्रकार लेखक आणि फिल्ममेकर ही ओळख आहे। त्यांनी केलेलं मीनाक्षी अ टेल ऑफ 3 सिटीज या पेंटिंगनं ते जगप्रसिद्ध झाले। हे होते आजचे दिनविशेष। पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये। नमस्कार।
2: श्रोते हो, दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणी सातारा केंद्रावरून। याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी। आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या FM लहरींवर आणि न्यूज आणि IR या मोबाईल ॲपवर। विविधरंगी कार्यक्रमांची मेजवानी सातारा आकाशवाणी।

0: सकाळचे 7 वाजतात. ऐकणार आहोत आजचा सुविचार. याचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी

0: स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
1: ऐकूयात सुविचार। खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्यानं लढायला शिका। सुविचार पुन्हा एकदा। खऱ्या अर्थानं सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्यानं लढायला शिका। सुविचार आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
1: आणि कपडे?
2: अगं बाई, ते राहिलेच की हो.
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
2: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
2: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: पाईल्स, फिशुला, फिशरचा त्रास, आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
4: श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
3: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
4: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
5: संपर्क 82081 33 982.
6: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
6: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
6: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
6: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480.
6: 8108333480.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
5: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
5: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
5: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
5: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: श्रोतो, हे आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत, त्यासाठी जाऊयात आकाशवाणी पुणे केंद्राकडे.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन

0: खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी महेश पांढरे, सोलापूर.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: पुण्यातल्या तीन विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन टू 50 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहनी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्रायणी पिसे म्हणाली,
1: मी आणि माझ्या दोन मैत्रिणी विधी डबीर आणि आध्या साहनी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना आम्हाला कल्पना चावल्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघींनी तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉवल बनवला, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्या बद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉवलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळेत लेखी पद्धतीने होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहीर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानवर 1 धाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला, मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: एकमेकांवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:20 झाली आहेत.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
3: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
5: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र.

श्रोते आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz या एफ एम लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते यानंतर 7:25 मिनिटांनी ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

0: मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं, जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी.
0: बर,
1: तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
0: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
0: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
1: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये. तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
0: डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: नक्कीच करू शकतात, कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही.
0: बर,
1: तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
0: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बर. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला, पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
1: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल ची चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते.

0: प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
1: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
0: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपली जी अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिर अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगवेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली, किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे, असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलंय का?
0: हो, बऱ्याचदा अशी शिबिर आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
1: नेत्रपिढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
0: नेत्रपिढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय, तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो, किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळ आहेत नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल, तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते, तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
1: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध असतो,
0: तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात, असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान

0: अंकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोतेहो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोतेहो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 7:38 होत आहेत.
1: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
2: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत,
1: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
2: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
1: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
2: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
1: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
2: सातारा आकाशवाणी.
3: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झ या एफएम लहरींवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांना

0: ची गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपण असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
1: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे. पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
0: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
1: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
0: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91, 1-800-267-79-91, 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता ऐकणार आहोत मसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
1: नमस्कार.
0: अधिक मास चालू आहे आणि त्या निमित्ताने दुकानामध्ये आपल्याला चांदीच्या वस्तूंची विविध व्हरायटी बघायला मिळते, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे लोकांना सांगतोय की प्युरिटी प्रमाणे कॅरेट प्रमाणे आपण चांदीचा भाव देतोय, इतका पारदर्शक व्यवहार आहे, तर त्याबद्दल आधी सांगा.
1: जसे आपण सोन्याचे भाव त्याच्या कॅरेट प्रमाणे काढतो, म्हणजे 22 कॅरेटचा भाव वेगळा, 18 कॅरेटचा भाव वेगळा, हा जसा प्रोपोर्शनेट असतो 24 कॅरेटच्या, म्हणजे 18 कॅरेटचा भाव 75% असतो, अशा पद्धतीने चांदीच्या ज्या वस्तू असतात त्याही वेगवेगळ्या प्युरिटीच्या असतात. म्हणजे काही 65% असू शकतात, काही 80% प्युरिटीच्या असू शकतात, काही 92.5% प्युरिटीच्या असतात. तर जनरली ह्या विविध प्युरिटींच्या चांदीच्या वस्तूंना बाजारात हा चोख चांदीचा भाव लावला जातो. सगळ्याला त्याची प्युरिटी किती टक्के असली, 65 असली किंवा 81 असली किंवा 100 असली, तरी चोख चांदीचा 100% भाव लावला जातो. पण आपण ज्या पद्धतीने पारदर्शक व्यवहार करतो त्या पद्धतीत तुमची चांदी जर तुम्ही 65% प्युरिटीची वस्तू घेतली तर त्याला चोखच्या 65%चाच भाव लागतो.
0: बर.
1: त्यामुळे वस्तू परत घेताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते, विकताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते. त्यामुळे ह्या पूर्ण व्यवहारात अजून पारदर्शकता निर्माण होते.
0: अरे वा. आणि हा जो अधिक मास आहे आता सध्या जो चालू आहे त्या दरम्यान तर या चांदीच्या वस्तूंची खरेदी केलीच जाते, लेकीला जावयाला या गोष्टी दिल्या जातात, तर त्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही सांगा.
1: आपल्याकडे अधिक मासानिमित्त चांदीच्या जोडवी, पैंजण, विरोध्या, जे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वेगवेगळ्या वेट रेंज मध्ये अवेलेबल आहेत. अगदी फॅन्सी पासून ट्रेडिशनल जोडवी जी घातली जाते त्या सगळ्याच्या विविध डिझाईन्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे कलेक्शन्स अवेलेबल आहेत. ताट, वाटी, निरंजन अशाही वस्तू ज्या दिल्या जातात त्याही वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत.
0: बर.
1: आता हे तर पारंपरिक
0: देणं
1: झालं, पण आता अशा प्रकारे अधिक महिन्याच्या निमित्त देण्यासाठी चांदीची घड्याळ, चांदीवर सोन्याचे प्लेटिंग असलेले दागिने किंवा कडे, अशा विविध गोष्टी, ब्रेसलेट म्हणू शकता, अशा विविध गोष्टी ही आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या रोजच्या वापरासाठीही वापरल्या जाऊ शकतात.
0: एक्झॅक्टली. म्हणजे आता मुद्दा तोच होता की जनरली आपण ताट, वाटी हे काही रेग्युलर वापरू शकत नाही, पण म्हणजे दिलंय ते वापरलं जावं म्हणून इतकी छान छान व्हरायटी आपण ठेवलेली आहे. तसंच निमित्त सर आपण बघतो की पूर्वीच्या काळी जेव्हा जोडवी किंवा पैंजण खरेदी केले जायचे तेव्हा सराफांच्या दुकानातच ते घातले जायचे पाया मध्ये, तर आता ही पद्धत दिसत नाही, तर आपल्याकडे ही सेवा उपलब्ध आहे का?
1: हो, आपल्याकडे आधीपासूनच जोडवी पैंजण हे पायात घालून दिले जातात. आणि मुख्यतः जेव्हा जोडवी पायात घातले जातात तेव्हा जोडवी कसे एक स्टँडर्ड साईजचे असतात, पण आपला पाय किंवा बोटे स्टँडर्ड साईजची प्रत्येकाची नसतात, त्यामुळे त्याच्यातनं काही कट होती जोडवी, काही तुकडे निघतात, आणि मग ते तुकडेही आपण परत घेऊन तेवढी जोडव्याची कॉस्ट ही कमी होते.
0: बरोबर.
1: त्यामुळे जोडवी पायातही घातली जाते, व्यवस्थित मापाची ही होते, आणि एक्स्ट्रा जे तुकडे राहतात त्याचा कस्टमरचा लॉसही होत नाही.
0: बरोबर. श्रोते हो, तेव्हा चांदीच्या दागिन्यांची खरेदी, चांदीच्या वस्तूंची खरेदी अधिक मासानिमित्त तुम्हालाही करायची असेल तर जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. संपर्क 96 21 13 96 21 96 21 13 96 21 9621 13 9621. पुन्हा भेटूयात. म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
3: नटले सजले जणू मन मोहिनी.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्रोतो, म्हसवडकर सराफ हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळची 7:51 होत आहेत. वेळ आहे सुगम संगीताची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत राजा बढे यांचं भावगीत, गायले व्ही जी भास्कर यांनी.

0: व्ही जी भाटकर यांनी गायलेलं हे भावगीत होतं राजा बढे यांचं. सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
2: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे,
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: आदेश ज्वेलर्स.

0: वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
4: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.

लता मंगेशकर यांनी निघालेल्या, दत्त डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या भावगीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनली आहे. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅटचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशन चे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिलंय. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972 99 99.
0: 97972 99 99. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमात आता आपण 99 अवेन्यू या इमारतीविषयीची माहिती ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:20 आणि 30 सेकंद झालेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
2: श्रुती, आपण ऐकत आहोत आपल्या सर्वात जवळची FM वाहिनी सातारा.

0: आकाशवाणी। आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमांविषयी।
1: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 8:25 होत आहेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकस चे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आपण बघतो की सक्सेस अबॅकस महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे आणि मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ती खूपच लोकप्रिय आहे. तर याची नेमकी कारण काय आहेत?
4: याच्यामध्ये प्रामुख्याने याच्यामध्ये मागं कारण असं आहे की जसं आपण काही पहिल्या एपिसोड मध्ये बोललो की सक्सेस अबॅकस मध्ये अबॅकसचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा फक्त 4 लेवल मध्ये शिकवला जातो. त्याच्यामुळे काय होतं की कमी कालावधीमध्ये आणि कमी फी मध्ये हा विद्यार्थ्यांना हा कोर्स शिकायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होते आणि पालकांच्या फीची बचत होते. म्हणजे जसं की 8-8, 10-10 लेवलचा कोर्स असेल तर लेवलनुसार फी असतात. तर त्याच्या फी जवळपास सगळा कोर्स पूर्ण व्हायला 24-25 हजाराच्या पुढे जातात. तेच आपल्याकडे निम्म्या कॉस्ट मध्येच ह्या कोर्स पूर्ण होत असतो आणि 12-13 महिन्यात सरासरी 3 महिन्याची एक लेवल असा 4 लेवलचा कोर्स आहे. तर 12-13 महिन्यात आपला कोर्स पूर्ण देखील होत असतो. त्याचबरोबर आपण अबॅकस सोबत वैदिक गणित मुलांना मोफत

0: शिकवतो, त्यासाठी आपण एक वेगळं वर्कबुक पण डेव्हलप केलेलं आहे आणि 4 लेवल नंतर मुलांना त्या ट्रिक्स आपण फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. त्यामध्ये 2 digit 3 digit मल्टिप्लिकेशन एका स्टेपमध्ये कसे करायचे, एखादी ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन राईट आहे का रॉंग आहे हे कसं ओळखायचं, ह्या ट्रिक्स आपण फ्री मध्ये शिकवतो.
1: अरे वा, म्हणजे दुहेरी फायदा होतो मुलांचा, अबॅकस पण शिकायला मिळतं आणि शिवाय वैदिक मॅथ्स पण शिकायला मिळतं. तेव्हा श्रोते हो, मुलांच्या मनातली जर गणिताची भीती घालवायची असेल, पाढे पाठ होत नसेल, टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक त्यांना शिकवायची असेल, कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवायची असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा

0: 0011 88 56 0011 88 56 0011. सर, जसं आता तुम्ही म्हणालात की आपण शिकवतो, पण मग हे जे शिकलेले आहेत हे फक्त आपल्याला त्यांच्या परीक्षा घेऊनच कळतं का अजून काही वेगळी मेथड आहे?
1: याच्यामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळावा यासाठी दरवर्षी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या स्वरूपात अभ्यासाच्या कॉम्पिटिशन घेत असतो. ऑफलाईन स्वरूपात कॉम्पिटिशन आपल्या अगदी पुणेमध्ये बालेवाडी स्टेडियम आहे या ठिकाणी झालेले आहेत, किंवा पंडित फार्म आहे या ठिकाणी झालेले आहेत. आणि ही अभ्यासाची सक्सेसची कॉम्पिटिशन देखील विद्यार्थी पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अगदी भव्य स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ह्या स्पर्धा होत असतात. जसं की तुम्ही म्हणाला की मुलं क्लासमध्ये शिकतात, त्यांचा लेवल वाईज तिथे एक्झाम होतात, तिथं स्पर्धा ते त्यांच्या वर्गातील लिमिटेड मुलांशी त्यांची होत असते.
0: बरोबर.
1: ह्या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणावर त्यांना मुलं मिळतात, त्यांच्याशी त्यांना कॉम्पीट करता येतं. ते सरावाना अगदी 5 मिनिटात 100 गरीत सोडवू लागतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपल्या सक्सेस अभ्यास या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या स्पर्धेमध्ये 4th लेवलला जो विद्यार्थी एक्सलंट येईल त्याला आपण 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देत असतो. आणि सलग 2 वर्ष आपण ही 1,00,000 रुपयाची स्कॉलरशिप ऑलरेडी दिलेली आहे. त्याच्यासोबतच सेकंड रँक आला ह्या स्पर्धेमध्ये तर त्याला आपण लॅपटॉप बक्षीस देत असतो. 3rd रँकला आपण 4th लेवलमध्ये सायकल बक्षीस देत असतो. अशा 5 सायकल वेगवेगळ्या ग्रुप्समधून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त 45 रँक्स त्याच्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेशन मिळत असतं. शिवाय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला देखील आपण गेले आता 10 ते 11 वर्ष झाले ही स्पर्धा आपण घेतोय, तर प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आपण पार्टिसिपेट ट्रॉफी आणि पार्टिसिपेशन सर्टिफिकेशन देखील देत असतो.
0: तेव्हा श्रोते हो, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सक्सेस अबॅकसच्या क्लासला घाला, आतापासूनच त्यांची तयारी सुरू करा. 1,00,000 रुपयाची ही स्कॉलरशिप तुमचाही मुलगा किंवा मुलगी जरूर मिळवू शकते. त्यांच्या मनातली गणिताची भीती घालवण्यासाठी, पाढेपाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा उत्तम अनुभव देण्यासाठी आजच संपर्क करा किरण पाटील यांच्या सक्सेस अबॅकसला. सक्सेस अबॅकसचे क्लासेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात. संपर्क 88 86 56 00 11, 88 86 56 00 11, 88 88 56 0011. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतो, यानंतर सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब शेतकरी महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा आरोग्य मंदिर जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आलं. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नितीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरु होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खतं विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या.

0: प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी एस्बस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाली आहेत. वेळ आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं सती चव्हाण या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: श्रोतो, उत्तरा केळकर आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं सुशीला या चित्रपटातील. राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: फसला, अनोळखी पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: प्रेक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: श्रुती मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर यांनी भिंतीला कान असतात या चित्रपटासाठी लिहिलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं हे गीत.

श्रोतो, हे होतं जगदीश खेबुडकर यांचं गीत. चित्रपट होता देवापुढं माणूस. संगीतकार होते राम कदम आणि गायनस्वर होतं सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांचा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलाच आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले. हिंदी चित्रपटातील काही सुमधुर गीतं आपण ऐकणार आहोत आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आपणापण या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीतकार आनंद बक्षी आणि युगलस्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.
3: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
4: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
3: 1218 किलो पेलोड,
4: 400+ किलोमीटरची रेंज,
3: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
4: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
3: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
4: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
3: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
4: संपर्क 8108383380.
3: 8108383380.
5: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665578484.

0: श्रोतो, हे होतं परिचय या चित्रपटातील राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380.
1: 8108383380.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9666588484.
5: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
6: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
5: आणि कपडे?
6: अगं बाई, तू राहिलेस की हो?
5: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
6: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
5: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
6: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
8: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
9: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
9: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
8: आजच प्रवेश निश्चित करा.

0: www.ifc.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
1: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पुन्हा एकदा किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. इम्तिहान या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव, चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह। मग अधिक मासात अधिक फायदा, तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी.

0: इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

श्रोतो, अनुप घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं गुलजार यांचं. चित्रपटा मासूम आणि संगीतकार होते राहुल देव बर्मन. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
1: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: पाईल्स, फिशुला, फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
3: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
2: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
3: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
4: संपर्क 82 081 33 982.

श्रोतो, किशोर कुमार यांनी गायलेल्या राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आपकी कसम या चित्रपटातील आनंद बक्षी यांच्या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळची 9:31 झाली आहेत. वेळ आहे मिश्र गीतांच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अंजली मराठे आणि शुभंकर कुलकर्णी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं बालगीत. संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

0: अग्नि हौसा
1: कार भारी
0: हौसा
1: कार भारी
0: ये तुझा कानी गोष्ट सांगतो मी नवलाची अग होशील गत

शहीद निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं आप्पा कांबळे यांचं लोकगीत. श्रुती मिश्रगीतं आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बाळकराम वरळीकर, अरुणा बरोवा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं श्रद्धानंद निकम यांचं कोळी गीत. संगीत आहे कमलेश कांबळी यांचं.

शर्मिला जातार यांनी गायलेलं हे बालगीत होतं उमाकांत काणेकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकार्यांनी गायलेलं मधुकर पाठक यांचं संगीत असलेलं अनंत पाटील यांनी लिहिलेलं लोकगीत.

अरुण दाते यांनी गायलेलं हे भावगीत होतं सौमित्र यांचं. याला संगीत दिलं होतं मिलिंद इंगळे यांनी. मिश्री गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उदय खन्ना यांचं हिंदी भजन, गायले सुरेश वाडकर यांनी.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेल्या उदय खन्ना यांच्या या हिंदी भजनाबरोबरच मिश्र गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं.

0: पूर्ण
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपल्या सातारा स्वच्छ बनूया.

0: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका. प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 10 वाजतात. वेळ आहे ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्याकडे पेशंटचा अभिप्राय आहे तो ऐकूयात. माधुरी असं यांचं नाव आहे, ऐकूयात त्यांना काय अनुभव आलाय तो.
5: माझे नाव माधुरी, माझे वय 30 वर्ष आहे. मला केसांची समस्या होती. मागच्या 2 वर्षापासून माझे केस गळत होते. असं वाटत होतं की टक्कलच पडेल. मेडिकल मधून बरे शॅम्पू व तेल वापरले पण काही उपयोग झाला नाही. मग मी रेडिओवर डॉक्टर महाजन स्किन केअरचा जपूया त्वचेचे व केसांचे आरोग्य हा कार्यक्रम ऐकला. मग तेव्हा डॉक्टर आदित्य महाजन व सुरेश महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी माझी पूर्ण हिस्ट्री ऐकली व हेअर अनालिसिस ची टेस्ट केली. त्यामध्ये कोंडा खूप होता असे सांगितले. शिवाय केसांची जाडी व डेन्सिटी कमी झाली होती असे कळले. केसांचे पोषण योग्य नव्हते. आदित्य सरांनी मला 6 महिने ते 9 महिने उपचार घेण्यास सांगितले. पहिले 2 महिने फारसा फरक दिसणार नाही असे सांगितले. हे पण त्यांनी मला सांगितलेले. मी उपचाराचे 5 महिने पूर्ण केले आहेत. आता माझी केस गळती पूर्ण थांबली आहे. नवीन केस येत आहेत. केसांचे व्हॅल्यूम वाढले आहे. माझा आत्मविश्वास वाढला आहे. सर सांगेपर्यंत मी उपचार चालू ठेवणार आहे. धन्यवाद.
3: खरं तर केस गळणं ही समस्या आजच्या काळामध्ये स्त्री असो पुरुष असो सगळ्यांमध्ये कॉमन झालेली आहे आणि सगळेजण या समस्येला तोंड देत आहेत. तर यावरती काय काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत हे आपण सांगूयात. पण तत्पूर्वी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960 9658960 9658960. सर माधुरी यांची ही केस आपण ऐकली आणि केस गळणं याबद्दल त्या आपल्याला सांगत होत्या. तर नेमकी याच्या मागची कारणं काय काय असतात आणि कुठले उपचार उपलब्ध आहेत?
4: आता या माधुरींच्या केसमध्ये काय झालंय की त्या जास्त पॅनिकी झालेल्या आहेत. स्त्रियामध्ये टक्कल कधी पडत नाही हे मी त्यांना अगदी ठासून सांगितलं की तुम्ही मला कुठलीही स्त्री दाखवा की जिला टक्कल पडलेला आहे, तर टक्कल कधी पडत नाही. केस गळती जी आहे ती साधारणपणे रोजचे 40-50 केस नॉर्मली प्रत्येकाचेच गळतात. यांचे थोडे जास्त गळत होते पण काय हरकत नाही, ते गळलेले केस पुन्हा येऊ शकतात. त्यासाठी

0: हेअर अनालिसिस केलं आम्ही. त्या हेअर अनालिसिस मध्ये आम्हाला हे कळतं की बो केसाची जाडी किती आहे, डेन्सिटी किती आहे, डँड्रफ आहे का, किंवा तिथलं स्कॅल्पचं वॅस्क्युलेचर कसं आहे आणि हॉर्मोनल काही चेंजेस आहेत का. हे सगळं तपासणी केल्यानंतर जाणवलं की त्यांना थोडंसं काय डँड्रफ जास्त होतं आणि केसाचं पोषण व्यवस्थित नव्हतं, प्रोटीन्सचा अभाव होता. आणि त्या दृष्टीनं मग त्यांना औषधोपचार चालू केला. त्याच्यामध्ये मेनली प्रोटीन सप्लिमेंट्स दिले आणि काही औषधं आहेत की जी केसाच्या मुळाला स्टिम्युलेट करतात आणि जे केस असे स्लो ग्रोईंग असतात किंवा ज्यांची मुळं थोडीशी निष्क्रिय झालेली असतात त्यांना स्टिम्युलेट केल्यामुळं केसांची वाढ सुरुवात होते आणि जे हळू वाढतात त्यांची वाढ थोडी फास्ट होते. तो कोर्स मात्र थोडा लेंगदी आहे पण ते काही लोकलीच लावायचं असल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाहीये. याच्याबरोबर काही केसांसाठी खास व्हिटॅमिन्स येतात, जसं बायोटीन आहे, लायसिन, सिस्टीन, अशा बऱ्याच प्रकारे आहेत. काही मिनरल्स आहेत, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, तर याचंही सप्लिमेंट दिलं. शॅम्पू दिला अँटी डँड्रफ, त्याच्यामुळे केसांची स्वच्छता झाली. आणि पेशंट म्हणत होती की शॅम्पू लावल्यानंतर केस खूप गळतात. मी म्हणलं गळू द्यात, कारण ते डेड केस आहेत, ते गळायलाच पाहिजेत. जोपर्यंत ते गळणार नाही तोपर्यंत नवीन केस त्या छिद्रातून बाहेर येणार नाहीये. मग सुरुवातीला 2-3 महिने म्हटलं की केस खूप गळतील, तुम्हाला असं वाटलं की आता काय होतंय काही नाही, पण काही काळजी करू नका. आणि त्यांनी त्याप्रमाणे केलं, केस गळले आणि 3 महिन्यानंतर मात्र नवीन केस यायला लागले त्यांना दिसले आणि त्यांना मग खरंच आनंद झाला आहे. त्या केसांची जाडी वाढली आणि आता 5 महिन्याच्या कोर्स नंतर त्या खूप समाधानी आहेत आणि आणखीनही वाढ होत राहील. त्यांनी मात्र औषध पूर्णपणे तो कोर्स करणं आवश्यक आहे.
1: अगदी खरंय. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. 10:05 झाली आहेत. ऐकूयात श्वास हेल्थ केअर सांगली हा आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोतेहो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर मडके सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, श्वसनाच्या विकारांसंदर्भात तुम्ही सांगत असता मला प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याच जणांकडे पाळीव प्राणी असतात किंवा पाळीव पक्षी सुद्धा असतात आजकाल, त्यांच्या काही गोष्टींमुळे म्हणजे त्यांची विष्ठा असेल, त्यांची असतील, त्यांच्या मधून निघणारे काही जंतू असतील, असे बरेच प्रकार असू शकतात आपल्याला कितीही स्वच्छ वाटलं तरी, तर त्याच्यामुळे काही श्वसन विकार किंवा असे काही पेशंट तुमच्याकडे येतात का?
6: आमच्याकडे जेव्हा असा एखादा रुग्ण येतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्यामध्ये आजूबाजूला असणारं वातावरण, विशेषतः इतर प्राणी, पाळीव प्राणी, जसं की मांजर आहे, कुत्रा आहे, आता हल्ली तुम्ही नाही पाळलं तरी कबूतर आपल्या खिडकीत येऊन बसतात आणि ते अगदी पाळीव पक्षासारखे आपल्याशी त्यांचं वर्तन असतं, त्याचा त्रास होऊ शकतो. तर असाच एक रुग्ण अगदी 50 ओलांडलेला आणि त्यांना आधीपासून थोडासा त्रास होता, ब्लड प्रेशर होतं, कंट्रोल होता पण मधुमेह होता, आणि अशा रुग्णाला अचानक ताप आला होता, डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, खोकला येत होता, सर्व लक्षणं निमोनियाची होती पण निमोनिया नियंत्रणात येत नव्हता, त्यामुळे बेजार होऊन तो आमच्याकडे आला होता. आणि श्वसनविकार आधीचा असल्यामुळे श्वसनाच्या तक्रारी होत्याच. काय झालं होतं, जेव्हा इतिहास विचारला तेव्हा ते घरामध्ये पोपट पाळत होते आणि पोपटाशी बऱ्याच जणांचा लगाव असतो आणि या पक्षाची पिस, त्याचे स्त्राव, श्वसनाचे स्त्राव, त्याची विष्ठा, यातून काही जंतू, विशेष करून क्लॅमिडिया सिटॅकी नावाचा एक जीवाणू असतो, तो या पोपटांकडून माणसांमध्ये येऊ शकतो आणि तीव्र प्रकारचा निमोनिया करू शकतो आणि अंगदुखी, डोकेदुखी ही सगळी लक्षणं त्यामध्ये होती. याचं निदान केलं आणि त्याप्रमाणे त्यांना अँटीबायोटिक्स दिली आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जी काय असते ती सगळी दिल्यानंतर या व्यक्तीचा खोकला आणि निमोनिया जो तीव्रतेच्या दिशेने चालत होता तो नियंत्रणात आला.
5: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष

0: मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय ज्यांच्याकडे पाळीव पक्षी किंवा प्राणी असतात अशा पेशंट बद्दल,
1: तर जेव्हा पोपट किंवा अन्य पक्षी प्राणी यांच्या सानिध्यात आल्यामुळे विशिष्ट प्रकारचा निमोनिया होतो तेव्हा त्यांना तीच तीच अँटीबायोटिक्स चालत नाहीत. अँटीबायोटिक्स वेगळी द्यावी लागतात, वेगळ्या प्रकारचे द्यावे लागतात.
0: अच्छा.
1: आणि अर्थातच त्या दृष्टीने उपचार द्यावे लागतात. रुग्णाचा असलेला इतर श्वसन विकार आहे जसे की दमा असेल, सीओपीडी असेल, तर त्यांना श्वासनलिका रुंद करणारी औषधं द्यावी लागतात. आणि मला सर्वात महत्वाची गोष्ट श्रोत्यांना सांगायची तीही की जर तुम्ही पक्षी पाळत असाल, एक तर आता हल्ली कायदा आहे त्यामुळे तुम्ही कायदेशीर त्याची परवानगी घ्या, त्या पक्ष्याची निगा राखा, कारण तो एक जीव आहे, सजीव आहे. त्याचे पंख स्वच्छ ठेवा, त्याचं शरीर स्वच्छ ठेवा, आणि एका पिंजऱ्यात दोन दोन तीन तीन चार चार पक्षी, जास्तीत जास्त दोन ठेवा, तो पिंजरा मोठा असावा, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घाला, आणि अर्थातच गळणारे पंख, त्याचे जी काही विष्ठा, ह्याची स्वच्छता वारंवार वेळच्या वेळी करा. त्यांच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण त्याचा फायदा होईल. आणि अर्थात नवीन गोष्ट म्हणजे त्यातला हँडल करताना मास्क वापरा, त्याची विष्ठा काढताना ग्लोव्ह घाला हातामध्ये, आणि नवीन पक्षी पाळणार असाल तर आधी क्वारंटाईन करा त्याला. म्हणजे आपण कोरोनामध्ये हा शब्द ऐकला, कुठून तो आलाय माहिती नाही, साधारण 15 दिवस तुम्ही त्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळा, किंवा इतर पक्षी घरात असतील तर त्यांच्याशी संपर्क येण्याआधी त्याच्यामध्ये आधी काही इन्फेक्शन असतील तर ती बरी होण्यासाठी किंवा त्याला हेल्दी होण्यासाठी त्याला क्वारंटाईन म्हणजे वेगळं ठेवा आणि खुशाल पक्षी पाळा.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्वास हेल्थकेअर सांगली या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम. नंदादीप हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: श्रोते हो, नमस्कार. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटलचे युरोलॉजिस्ट डॉक्टर तन्मय शेटे सर या कार्यक्रमात आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात. डॉक्टर तन्मय शेटे सरांनी कोवई मेडिकल कोइंबतूर इथून युरोलॉजीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलेलं आहे, त्यांच्याशीच बोलणार आहोत. डॉक्टर तन्मय सर, नमस्कार.
5: नमस्कार.
0: सर, आजचा जो पेशंट आहे तुमच्याकडचे 61 वर्षांच्या आहेत ह्या चौगुले आजी. आता यांच्या केसमध्ये यांचं किडनी स्टोनचं ऑपरेशन खूप पूर्वी एकदा झालं होतं आणि तेव्हा ते जुन्या पद्धतीनं झालं होतं. पेशंटला थोडी ऑपरेशनची भीती होती या वयात. स्टोन झाला होता म्हणून त्यांना परत आणलं होतं नंदादीपमध्ये आणि ऑपरेशन करायला सांगितलं, पण त्यांना ऑपरेशनची भीती होती. सर, काय सांगितलं ते या आजींना, कशी केस हँडल केली ते सांगा ना.
5: जेव्हा आजी आल्या होत्या तेव्हा त्यांना पोटात एका बाजूला दुखत होतं, युरिन लघवीला त्रास होत होता, उलटी येत होती, हे सगळे जे किडनी स्टोन मध्ये त्रास होतात ते सगळे त्यांना होते. तर त्यांची सोनोग्राफी आणि एक्सरे करण्यात आला, त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की त्यांच्या किडनीची जी ट्यूब आहे त्याच्यामध्ये एक 18 mm खडा अडकला होता आणि तो बऱ्याच दिवसापासून त्यांना पोटात दुखणे आणि असा त्रास होता. तर एवढा मोठा खडा किडनीच्या ट्यूब मधून येणं शक्य नाही हे त्यांना सुद्धा माहिती होतं. पण त्यांचं आधी ऑपरेशन बऱ्याच वर्षापूर्वी एकदा टाक्याचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामुळं ते ऑपरेशनसाठी थोडस घाबरत होते. तर त्या आल्यानंतर आपण तपासण्या केल्या आणि आपल्याला लक्षात आलं की हे आपण बिना टाक्याचं म्हणजे लघवीच्या मार्गातून दुर्बीण टाकून लेझरच्या माध्यमातून तो खडा पूर्णपणे काढू शकतो, ज्याला RIRS ऑपरेशन असं म्हणतात, रेट्रोग्रेड इंट्रारिनल सर्जरी. त्या पद्धतीनं हे ऑपरेशन करण्यात येईल असं सांगितल्यानंतर त्यांची भीती बऱ्यापैकी गेली आणि मग आपण त्यांना या पद्धतीनं स्टोनची त्यांची ट्रीटमेंट करण्यात आली.
0: बर, याबद्दल तुमच्याकडून आधी काय काय आहे, पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेटे यांना.

0: आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 9597944569, 9597944569, 9597445069. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही या आजींची केस सांगताय, आणि जसं ही केस आपण बघतोय, बरेच पेशंट असे असतील की ज्यांच्या मनात ऑपरेशनची भीती असते किंवा ओपन सर्जरी आहे असं त्यांना वाटतं, या सगळ्याबद्दल आणि या केसबद्दल सांगा ना.
1: बऱ्याचदा पेशंटला ही भीती वाटत असते की आता माझा मोठा खडा आहे, म्हणजे टाक्याचं ऑपरेशन करावं लागणार, आणि टाक्याचं ऑपरेशन झालं तर एक 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये राहणे, ते टाक्यामध्ये इन्फेक्शन होणे, टाक्याचं त्रास होणे, दुखणे, ह्या सर्व गोष्टींची त्यांना भीती वाटत असते. पण त्यांना आता मी हेच सांगू इच्छितो की असे सगळे पेशंट्स आता टाक्याचं ऑपरेशन करण्याची आवश्यकता लागत नाही. आपण कितीही मोठा जरी स्टोन असेल किडनीमध्ये, खडा असेल, तरी त्याला आपण दुर्बिणीच्या सहाय्यानं ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि त्यामध्ये नवीन सर्वात अत्याधुनिक असं लेझरच्या सहाय्यानं फ्लेक्सिबल दुर्बीण टाकून किडनीमध्ये स्टोन पावडर करून पूर्णपणे काढला जातो. तर या आजींचं आपण असंच ऑपरेशन केलं, ज्यामध्ये पूर्ण एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्यानं किडनीमध्ये फ्लेक्सिबल दुर्बीण टाकून तो मोठा खडा पूर्णपणे पावडर करून काढण्यात आला. आणि यामध्ये पेशंटला आपण 24 तासांमध्ये डिस्चार्ज केलं. यामध्ये कुठलाही टाका नसल्यामुळे पेशंटला पेन अजिबात होत नाही, पेन नसतो, टाके नसतात, आणि रिकव्हरी फास्ट झाली आणि पेशंटला डिस्चार्ज सुद्धा करण्यात आला.
0: अच्छा, म्हणजे वेळीच डॉक्टरांना दाखवून योग्य ट्रीटमेंट घेणं हेच त्याच्यावरचा उपाय आहे. चांगलं, नक्कीच. ही केस डिस्कस केली त्याबद्दल धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, प्रोस्टेट ग्रंथीचे आजार, किडनीचे आजार, मूत्राशयातील खडे आणि इतर आजार या संदर्भातील प्रश्न किंवा शंका विचारण्यासाठी संपर्क करा नंदादीप हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्मय शेट्टे यांना. आमचा पत्ता: नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, न्यू आरटीओ रोड, कुबेर गणपती मंदिराजवळ, सातारा. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 9597445069, 9597445069, 9597445069. नंदादीप किडनी अँड युरोलॉजी हॉस्पिटल, सातारा प्रस्तुत हेल्थ फॉर ऑल या कार्यक्रमात डॉक्टर तन्मय शेट्टे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: नंदादीप हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता ऐकूयात ओळख बाजारपेठेची. हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात

0: दहावी म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट, करिअरला दिशा देणारं वर्ष. माझा भाचा आता दहावीतच आहे, पण आपण डॉक्टर व्हायचं हे त्याने लहानपणापासूनच ठरवलंय आणि त्यासाठी त्याच्या आई बाबांचा फुल सपोर्ट आहे. फक्त प्रश्न होता तो त्याच्या तयारीसाठी साताऱ्यातील खात्रीशीर इन्स्टिट्यूट कोणती ह्याचा. मी आधी बऱ्याच जणांकडून फॉक्सन एज्युकेटर बद्दल ऐकलं होतं, त्यामुळे मी वायसी कॉलेज समोर कमाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला ए स्क्वेअर हाईट्स मध्ये थर्ड फ्लोरवर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर मध्ये गेले. इन्स्टिट्यूटचे संचालक यतीश जाधव सरांकडून मी ऍडमिशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल जरा जाणून घ्यायचं होतं.
1: मी 3-4 वर्ष झाली फॉक्सन एज्युकेटर्स ही इन्स्टिट्यूट चालवतोय. मी स्वतः बीटेक आहे. आमच्याकडे 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MHT, CET, NEET, JEE, NDA, ऑलिम्पियाड अशा सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
0: ओके, पण ह्यातल्या परीक्षा कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी असतात
1: सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्यासाठी नीट ही ऑल इंडिया लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे. ज्यांना इंजिनियर बनायचं असेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया लेव्हल JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा दोन एक्झाम्स आहेत. ज्यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी NDA. महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी MHT, CET अशा परीक्षा असतात.
0: साधारणपणे या कोचिंगसाठी केव्हा जॉईन व्हावं लागतं?
1: जनरली 11वी आणि 12वी करत असताना याची तयारी करून घेतली जाते. 8वी 9वी 10वी पासून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता. माझ्या मते हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं राहतं, कारण 8वी

0: दहावीला म्हणजे स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात फक्त सायन्स 1 आणि सायन्स 2 हे दोनच विषय असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना 11वीत गेल्यावरच कळतात.
1: ओके सर, या बॅचेसचं टायमिंग काय असतं?
0: जेईई, नीट, एनडीए अशा सारख्या ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स आहेत ज्यांचा एनसीईआरटी सिलेबस आहे, विद्यार्थी आमच्याकडे सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबतात. जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करून सीईटी ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बॅच 3 ते 6 आहे. 8वी 9वी 10वी यांच्यासाठी फाउंडेशन बॅच. त्यांचे बॅचेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 3 तास असतात.
1: ओके सर, रिपीटर बॅचेस पण आहेत ना तुमच्या, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हा, काय होतं, बऱ्याच वेळा जेईई, नीट हे काय आहे हे बऱ्याच मुलांना माहितीच नसतं. मग आम्ही संपूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करून देतो. एनसीईआरटी बेस्ड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची तयारी करण्यावर भर देतो. या स्कोरवर एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि व्हेटरनरी हे सगळे कोर्सेस अवलंबून आहेत. ही बॅच सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 आहे. सीईटी मध्ये मार्क्स पडले नाहीत तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रीकल्चरल यामध्ये करिअर होऊ शकत नाही. भले बोर्डाच्या परीक्षेत 100% पडले तरी सीईटी द्यावीच लागते. मग कमी वेळात जास्तीत जास्त तयारी आम्ही क्रॅश कोर्स मध्ये करून घेतो.
1: खरंच कोचिंग क्लासेसची भूमिका फार महत्वाची. मग अशा वेळेला तुमच्या क्लासेसचं वेगळेपण काय सांगाल?
0: स्ट्राइव्ह फॉर एक्सलन्स ही आमची टॅगलाईन आहे. आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे. आम्ही प्रत्येक धड्यावर 3 म्हणजे संपूर्ण वर्षात 500 टेस्ट घेतो. रोज मुलांचे संध्याकाळी 6 ते 11 डाऊट सॉल्व्हिंग स्टडी सेशन घेतो. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होते आणि ते मुलांना ऍप वरती दिले जाते. आमची साताऱ्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्हीचे लेक्चर्स देते. आमच्या क्लास मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत आमची जबाबदारी असते.
1: दॅट्स गुड सर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
0: घे ना, 930-92-76-874.
1: 930-92-76-874. थँक यू सर. सो फ्रेंड्स, आम्ही तर ठरवलंय इथंच ऍडमिशन घ्यायची. आणि तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हीही एका उत्कृष्ट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर वायसी कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या मागे असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची या ग्राहक केंद्रित कार्यक्रमानंतर आता वेळ आहे पूना गाडगीळ अँड सन्स या ग्राहक केंद्रित कार्यक्रमाची.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात, तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
7: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास.
4: हो,
7: भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
4: पुरुषांमधला उत्तम.
7: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय तर दानधर्म करायचा आहे. आणि मग दानधर्म करायचा आहे तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
4: खरे खरे.
7: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय, त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय म्हणून.

0: पण ते अनर्स आहे, छिद्राचं, छिद्रातून प्युरिफिकेशन होतं आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
1: बरोबर, श्री विष्णूंचं
0: स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात, नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात, पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचं दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅमपासून 70-80 ग्रॅमपर्यंत येतात. आता वाढलेल्या चांदीच्या किमतीच्या बाबत ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते, किमतीच्या 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाच्या फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फुल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्ती म्हणजे प्रतिमा, आणि तो साधारण 30-50 ग्रॅमपर्यंत असतो. जास्वंद दिवा हा पॉप्युलर प्रकार आहे.
1: बर,
0: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण तर त्यांच्या लेकीचा नवरा.
1: बरोबर,
0: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो. त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
2: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
3: पूना गाडगे अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आकाशवाणी सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:26 होत आहेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं गोविंदराव टेंबे यांचं पटवर्धन या नाटकातील पद.

0: श्रुती होतं माणिक वर्मा यांनी गायलेलं पटवर्धन या नाटकातील गोविंदराव टेंबे यांचं पद. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
2: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
1: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
3: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 अव्हेन्यू,
2: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
3: 99 अव्हेन्यू, विकास नगर, सातारा. 97972999999, 97972999999.
2: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
1: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: दिशा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.teli-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: श्रोतो, हे होतं कुलवधू या नाटकातलं मू ग रांगणेकर यांचं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं नाट्यपद. नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: काय म्हणतोय स्टार्टअप?
2: या ऑलमोस्ट डन, इंडस्ट्रीयल सप्लायर्स फायनल करतोय.
1: कोण मंदार ट्रेडर्स का?
2: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगलेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे. पण एक मिनिट, तुम्हाला कसे माहिती?
1: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. एकदा भेट असताना.
3: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरंच काही.
4: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रीयल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98-22-801-804.
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90-21-28-45-70.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
7: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
8: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
7: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
8: संपर्क 83-29-72-94-98.
9: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
10: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची.
9: आणि कपडे?
10: अगं बाई, तू राहिलेस की?
9: चला आता मसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
10: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
9: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
10: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त मसवडकर ड्रेसेस मध्ये.
11: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
12: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
11: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
12: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
11: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
12: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
11: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
12: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95-185-68-006.
13: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
0: श्रोतो, नाट्यसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं स्वयंवर या नाटकातील मालती पांडे यांनी गायलेलं पद.

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: श्रुतू नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मानापमान या नाटकातील कुसुम शेंडे यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद.

0: पाइल्स, फिश्चुला, फिशरचा त्रास, आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
1: श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
0: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
1: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
2: संपर्क 82081 33 982.
3: हॉटेल विद्येच नव माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
4: संपर्क 83 29 72 94 98.
5: रोज रोज हवे हवे,
6: ताजे ताजे, नवे नवे.
5: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
7: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
8: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
9: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
9: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
8: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
10: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
11: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
10: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
11: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
10: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
12: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
13: देत आहे 18 महिने मुदतीची
12: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
13: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
12: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
13: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
12: नियम आणि अटी लागू.
14: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
15: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
14: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
15: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

संशय कल्लोळ या नाटकातील गोविंद बल्लाळ देवळ यांच्या राम मराठे यांनी गायलेल्या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचं 11:01 झालंय. प्रसारित करीत आहोत गझल गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत संजन बिहारी यांची गझल, गायली सी एच आत्मा यांनी.

0: श्रोतो सी एच आत्मा यांनी गायलेली ही गजल होती संजन बिहारी यांची.
1: बेतले जर कधी जीवाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग मोती चौक सातारा 88 05 98 99 08.
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
6: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
6: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
7: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: श्रोतो, मुकेश यांनी गायलेली ही गजल होती शिवकुमार सरोज यांची. गजल गायनाचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
5: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
6: साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 अवेन्यू,
7: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
6: 99 अवेन्यू, विकास नगर, सातारा. 97972999 97972999.
8: बेतलेजर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
9: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू

0: अपंगत्व आल्यास 2,00,000 रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
0: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2,00,000 मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
2: प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: @ ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 99 08.
2: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
4: श्रोते, गजल गीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुकर राजस्थानी यांची गजल, गायली मन्ना डे यांनी.

0: श्रुती ही होती मधुकर राजस्थानी यांची, मन्नाडे यांनी गायलेली गझल. गझलगीतांचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून.
1: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
3: काय म्हणतोय स्टार्टअप?
4: या ऑलमोस्ट डन, इंडस्ट्रियल सप्लायर्स फायनल करतोय.
3: कोण, मंदार ट्रेडर्स का?
4: हो, 30 वर्ष जुने आहेत, रिव्ह्यूज चांगले आहेत, दक्षिण महाराष्ट्रात सर्वात मोठे आहेत. पण एक मिनिट.

0: तुम्हाला कसे माहिती?
1: अरे कित्येक वर्ष आमच्या फॅक्टरीत तेच सप्लाय करतात, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, एकदा भेट असताना।
2: मंदार ट्रेडर्स, हँड टूल्स, पॉवर टूल्स, वेल्डिंग मशीन्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, प्रेशर गेजेस, कंज्युमेबल्स, ॲडेसिव्स, लुब्रिकंट्स, सेफ्टी इक्विपमेंट्स, स्प्रे पेंट्स, न्यूमॅटिक प्रोडक्ट्स आणि बरच काही।
3: मंदार ट्रेडर्स, 30 वर्ष अनुभवी इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804।
4: आदेश ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा, अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
5: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेह व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
8: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा, 97 66 86 68 37।
9: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी JK देवी ज्वेलर्स चे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
10: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराने चांदीच्या मजुरीवर 20% सूट।
9: JK देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा।

अनुराधा पौडवाल आणि पंकज उदास यांनी गायलेली ही गजल होती सबा अफगाणी यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सरदार इरफान यांची एक गजल.

सलमागा यांनी गायलेल्या सरदार इरफान यांच्या या गझल गीताबरोबरच गझल गायनाचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:31 झाली आहेत. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच आज आपण ऐकणार आहोत अवीट गोडीची काही अजरामर अनवट गीतं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत 1982 साली प्रदर्शित झालेल्या डाळिंबी या चित्रपटातील अत्यंत हळवं परंतु तितकंच सुमधुर युगलगीत. मादा देवकाते यांनी या गीताचे बोल लिहिले असून त्यातून प्रेमाच्या हळुवार भावना, सहवासाची ओढ आणि संसारातील आनंदाचं यथार्थ दर्शन घडतं. बाळ पळसुले यांचं मधुर संगीत तसंच सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांचा सुरेल आवाज या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो.

रसिक हो, आता ऐकणार आहोत ख्यातनाम संगीतकार एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मराठीतील सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार ग दि माडगुळकर लिखित 1971 सालच्या तिथे नांदते लक्ष्मी या मराठी चित्रपटातील अत्यंत अर्थपूर्ण आणि लोकप्रिय गीत। या गीतातून शहरात राहणाऱ्या एका शहरी स्त्रीची मानसिकता आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या तिच्या पतीची जीवनशैली यातील संवाद आणि गोडवा मांडलाय। गदिमांच्या ओघवत्या आणि सहज सुंदर शब्दांनी या गाण्यात निसर्गासोबतच ग्रामीण जीवनाचं विहंगम चित्र रेखाटलंय। तर आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी आपल्या सुरेल स्वरांनी हे चित्र जिवंत केलंय।

रसिकश्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत एका यशस्वी मराठी चित्रपटातील भावमधुर प्रेमगीत। हे सदाबहार गीत पावसाच्या पार्श्वभूमीवर चित्रित करण्यात आलेलं एक नितांत सुंदर रोमॅन्टिक गीत आहे। गीत आहे तुझ्या वाचून कर्मिना या चित्रपटातील। पावसाळी वातावरणात दोन मनांची होणारी देवाणघेवाण, निसर्गाचा आनंद, प्रेमाची भावना या गाण्यातून हळूवारपणे मांडली आहे सुधीर मुघे यांनी। या गीताचे शब्द थेट मनाला भिडणारे आहेत। पावसात भिजण्याची इच्छा, प्रेमाची कबुली आणि दोघांमधील दुरावा मिटून एकरूप होण्याची अनावर इच्छा उषा मंगेशकर यांच्या खड्या आणि गोड आवाजातून सुंदररित्या व्यक्त होते। या सुमधुर गीताला संगीत दिले सुहासचंद्र कुलकर्णी यांनी।

रसिक हो, आता ऐकूयात कमलाकर तोरणे दिग्दर्शित 1975 साली प्रदर्शित झालेल्या ज्योतिबाचा नवस या चित्रपटातील स्वप्नरंजक आणि कल्पकतेने नटलेलं गीत, ज्यामध्ये एक नवविवाहित तरुणीच्या किंवा प्रेयसीच्या मनातील हळूवार भावना, स्वप्नातील संसार, प्रीतीची धुंदी याचं अत्यंत सुंदर आणि काव्यात्मक वर्णन केलंय ज्येष्ठ कवी जगदीश खेबुडकर यांनी. या द्वंद्वगीताला मराठीतील दिग्गज गायिका उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांचा स्वर लाभलाय. पद्मा चव्हाण आणि सहकाऱ्यांवर चित्रित या गीताचं नितांत सुंदर संगीत होतं सुधीर पडखे तथा बाबूजी यांचं. त्या काळी गाजलेलं हे गीत आजही रसिकांच्या ओठावर रेंगाळतं. ऐकत हे गीत

रसिक श्रोते हो, आता जे गीत आपण ऐकणार आहोत ते एक निखळ भक्तिगीत असून या गीतातून श्री दत्त महाराजांच्या दर्शनाची ओढ आणि त्यातून मिळणारा आनंद व्यक्त होतो. रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्यावर चित्रित झुंज या 1975 मधील मराठी चित्रपटातील हे पारंपरिक लोकप्रिय भावगीत भक्तिगीत आहे. लयबद्धता आणि भावपूर्ण गायनासाठी हे गीत आजही श्रोत्यांच्या लक्षात आहे. ज्येष्ठ संगीतकार राम कदम यांच्या ठेका धरायला लावणाऱ्या संगीतामुळं हे गीत आजही जुन्या मराठी रसिकांमध्ये आवडीने ऐकलं जात आहे. ऐकूयात हे गीत.

0: आणि तुझे भयना तूच करून गे. अरे कलावान मी नाही, कोणी माना कोणी मानू नका, यात आमचे काय. आणि भगवंताची सर्व लेकुरे, एक पिता एक माय. दत्त दर्शनला आणि जायाचं नि जायाचं जायाचं
1: लगेच
0: लगेच लगेच. दत्त दर्शनला आणि जायाचं नि जायाचं जायाचं
1: आम्ही येणार.
0: अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला
1: आहा.
0: अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर
1: नरसोबाची वाडी राहिली.
0: अरे आनंद पोटात माझ्या. अरे बाबा गाणगापूर
1: हा तिकडे जाऊया आपलं.
0: अरे आनंद

रसिक श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणी सातारा केंद्रावरून. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी घेऊन येत आहोत एक असं गीत जे निसर्गाच्या आणि मानवी भावनांच्या मिलनावर आधारित आहे. जसा सोनचाफा तुझी गौरकांती अशा सुंदर उपमा अलंकार वापरून ज्येष्ठ कवी जगदीश खेबुळकर यांनी नायिकेचं मनमोहक वर्णन केलंय. प्रभाकर जोग यांनी दिलेलं संगीत आणि मन्नाडे यांचा भारदस्त पण भावपूर्ण आवाज यामुळे दाम करी काम या चित्रपटातील हे गीत अजरामर झाले. या गीतातून प्रेमातील हळुवारपणा, मिलनाचा क्षण आणि बंडखोर वाऱ्याची साथ अशा संमिश्र भावना मांडल्या आहेत.

श्रोत्यो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सातारा केंद्रावरून. आज या कार्यक्रमात डाळिंबी, तिथे नांदते लक्ष्मी, तुझ्या वाचून कर्मेना, ज्योतिबाचा नवस, झुंज आणि दाम करी काम या चित्रपटातील काही सुमधुर परंतु अनुवट गीतं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे सातारा केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026. वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअपवर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या पिझ्यांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाहीत.
1: बरं मग.
0: पाटी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी, माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एमए केलं आहे.
1: काही वेडेपणा देत काय.
0: अगं मजा ग, विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडा हसायचा आणि सोडून द्यायचं झालं.
1: हे मात्र खरंय, पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येतात ना, वाईट वाटत.
0: हॉटेल्स वाले, दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचंय की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नये आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का?
1: रोहित काय रे,
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असता.

0: हा म्हणे एक दिवस प्रेम मिळालं असतं. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
1: चाहिए थोडा प्यार, थोडा प्यार चाहिए.
0: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार प्रेम स्नेह माया
1: ममता प्रीती अनुराग आणि इश्क मोहब्बत.
0: पुरे पुरे पुरे बास. आता थोडस कामाचं बोलूया का? तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
1: बापरे सकाळी कशासाठी ग?
0: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात हे तुला माहिती आहे.
1: हो माहिती आहे. म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
0: पण
1: काय सांगत होती फोनवर?
0: बघ म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे, पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटतं की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
1: म्हणजे तू जाणकार आहेस असा तिचा गैरसमज आहे नाही का? बरं मला सांग तिला काय अडलं?
0: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत.
1: सोप आहे. अंजीर अनार आंबा ऍपल.
0: 4 अक्षरी शब्द हवाय.
1: अच्छा 4 अक्षरी आहे का? मग अननस अमृत अक्रोड किंवा आलू बुखार.
0: बस बस बस आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे यातलं काहीच नाही. तो शब्द होता अवाकाडो.
1: अच्छा अच्छा अच्छा अवाकाडो सुपर फूड अवाकाडो. काय तर म्हणे हार्ट साठी वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
0: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट किवी रामबुतान ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
1: हे पण फॅडच आहे. म्हणजे तुला नाही असं वाटत का आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग?
0: मध्ये की नाही आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो. हा त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात तू सांग काही अंदाज आहे?
1: अच्छा मला विचारतेस. अगं म्हणजे असतील 20-25 प्रकारची.
0: चूक. तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात.
1: बापरे.
0: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी, या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी.
1: क्या बात है. म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
0: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही तर साहित्य संस्कृती संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे.
1: हो ना. पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा. आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या.
0: हो ना रे खूप वाईट वाटत. काय कमाल गाणी आहेत रे त्यांची. अतिशय गोडा. म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात.
1: सुमन कल्याणपूर 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे.
0: होय. त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली. हा रहे न रहे हम किंवा
1: तुमने पुकारा और हम चले आए.
0: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं बहिणाने भाई की कलाई से. हा
1: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हे प्यार करते करते किंवा दिल एक मंदिर.
0: हो किती सुंदर आहे रे.
1: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत निंबोडीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई.
0: हो ना. ये समा समा हे प्यार का कसली गोड गाणी आहेत रे. शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का तुमसे ओ हसीना किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने मध्ये किती
1: खट्या. हो ना.
0: शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव वा वा वा
1: आणि रेमजी मजारती श्रावण.
0: हा त्यांचा सोज्वळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो. ही यादी खूप मोठी आहे.
1: खरंय खरंय. पण काही वेळांना आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर.
0: अर्थात सच्चा कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो. सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या. त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला.
1: हो ना. म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत.
0: खरं.
1: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला.
0: ग्रेट.
1: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार पद्मभूषणने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं.
0: हो ना. त्यांच्याविषयीचं सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण.
1: पुन्हा एकदा वाचूया नाही का?
0: हो ना.
1: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात सुखदा. वाटतं की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय.
0: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्यासोबत.

0: राहतील.
1: खरंय. आणि काय आहे की जगराहाटी चालूच असते ग. आता आपणच बघ, मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो नाही का.
0: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं नाही का.
1: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय किंवा आहारशास्त्र असेल,
0: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हेच सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार. गंमत आहे की नाही.
1: योगला योगा म्हणणार नाही का, आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार,
0: आणि डाएट शिवाय नाही का.
1: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतं आपल्याला.
0: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
1: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी,
0: अरे हो
1: रे, कसले ज्युसेस, बाप रे. म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
0: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
1: काय काय काय काय
0: फंडे, ट्रेंडिंग. हो
1: हो सुखदा, तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग.
0: अरे हे आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
1: क्या बात आहे, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
0: हो ते जाऊ दे. पण रोहित, हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 50-60 मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
1: अगं 50-60 म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
0: हा हा हा हा. बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
1: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
0: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
1: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो नाही का.
0: आपणही नाही कारे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं, पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
1: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
0: बापरे तू काय एकदम म्हणजे मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
0: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान, त्याचं सुद्धा काही फॉर्म भरायचा असेल तर आपण करूया तेही.
1: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते नाही का.
0: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो नाही का.
1: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
0: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो. हेच खरं.
1: काय ट्रिगर म्हणजे काय,
0: म्हणजे बघ आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
1: हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
0: हा काय रे असं काय बोललास तू, कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे.
1: अगं मी दोनदा बोललो की मस्त पैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
0: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू, हा काही ट्रिगर नाही. हा
1: ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही, मी माझा करून घेतो चहा. आता तू पण घेणार असशीलच.
0: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढूशे बुडकुल्यात नको हा देऊ चहा.
1: मग
0: म्हणजे आता घ्यायचा चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
1: अच्छा मग मगात पाहिजे तुला, जशी आज्ञा सरकारांची. बरं चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का, म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का.
0: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
1: बघूया काय काय, डब्या, चिवडा, वेफर, चकली, नाहीतर बिस्किट.
0: भले शाब्बास, म्हणजे मुळात तेही माहित नाही. आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ मला खाऊ घालणार वाटतं आपण.
1: का का का आता काय घाबरलीस, स्वतः केलेलं खायला आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
0: बाहेरच्या कुणी ऐकलं ना.

0: तर म्हणतील, बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
1: अलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, रोज मरे त्याला कोण रडे.
0: बस बस बस बस बस.
2: अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं.
1: आता काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का.
0: रोहित, नाटक पुरे झालं बरं का, एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा. आणि हो, सोबत खारी बिस्किट.
1: गलत डिमांड. आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे. त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपातले शंकरपाळे मिळतील.
0: रोहित, मी हुकुमशहा आहे का रे, हा आपल्या आरोग्यासाठी त्यांना हे सगळं.
1: अगं पण मी कुठे म्हंटल असं. आणि हे बघ, तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना, ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बर का.
1: पण नक्की काय फॉलो करतेस तू.
0: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होतं, तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
1: कळलं, काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं. आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
0: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं. अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
0: हो हो हो हो, लगेच डिफेन्स मोड मध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
1: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज्य.
2: दादा मी नाही खात पिझ्झा बर्गर. आठवतंय ना
1: काय,
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
1: ते पिकनिक होत आणि तू माझं खाणं काढू नकोस. हे बघ, मी आईला फोन लावू का, ती म्हणते की कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
0: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही.
1: तिला सांग ना ते.
2: हा बरं बरं, ते जाऊ दे. आणि नाहीतर ये आमच्या योगा क्लास मध्ये.
1: थांब थांब थांब थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी चालतं.
0: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल तर. बाता रे क्या भेजे में.
1: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
0: रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा हमको भेजा है तुमको भेजा है क्या, नको नको.
1: बर बाई राहिलं. बर शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय.
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणारं धान्य, फळं किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
0: शर्वरी, तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाठ पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
1: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या वापराव्यात, कारण आपल्या शरीराला आपल्या DNA ला त्याची ओळख आणि सवय असते.
0: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
2: आणि खरंच हे त्या त्या प्रांतातून येतं की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
0: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खातंय किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं हा विचार योग्य नाही.
2: हा आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, 5 इंद्रिय वगैरे काय.
1: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा,
0: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी. आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
1: आजी म्हणायची ती 5 इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं 1 कप चहाचा प्रश्न आहे.
0: अरे
1: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग, तुझा चहाचा विचार पक्का आहे का.
2: एक काम करूया दादा.

0: आज मीच मस्त पक्कड चौदार झकास।
1: अगो हो नेमका काय करणार आहे तरी काय?
0: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में दादा साहब हमारी मदद करेंगे।
2: चे, मदद बिदत काय करणार आहे आपण? मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो।
1: चला आवरा, तुम्ही दोघेही बाजूला व्हा, मीच करते चहा, मस्तपैकी आलं गवती चहा घालून। हा
2: चालेल चालेल चालेल
1: चालेल।
2: मग शर्वरी आपण असं करूया की चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन।
1: अरे रे,
2: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचा स्तोत्र म्हणूया।
0: दादा एक मिनिट, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है। 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा।
1: अगं ए माझे आई, ते चहा नाहीये ते, इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है।
2: असं आहे ते, कळलं?

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळात आताच आपण ऐकली आपुलकीया घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

0: पाडाला पिकलाय आंबा, आला बाई पाडाला पिकलाय आंबा, रंगीट पग पाडाला पिकलाय आंबा।
1: श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते। आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती। या पाककृतींविषयी आपण चर्चा करणारच आहोत। लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता। आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता। मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा एसटीडी कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता। 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30।

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचन क्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलंय की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या

पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणात जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे पदार्थ जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले जातात. कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये. चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात. आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो,
0: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा.
1: बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही पाककृती असतील ते त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतूमध्ये सर्वांसाठी ते वयोवृद्ध तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे ठरेल असा माझा प्रश्न.
0: नक्की. आणि तुम्ही खरं तर आजच्या पाककृती
1: नाही तर महत्व त्यानंतर तैरी पाण्याबद्दल तर आहेच, पण विशेष करून घेत
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता. हॅलो, आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची. तर खरं तर पुदिना हा पोटासाठी थंड असतो. कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी. म्हणजे ऋतू कोणताही असो पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी. पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय. हॅलो
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हॅलो
0: हॅलो बोला.
2: हॅलो.
0: हा बोला बोला, ऐकू येतोय आवाज.
2: हा मी हॅलो जरा आवाज. हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: नमस्कार.
2: हॅलो हॅलो, आवाज येतोय ना?
0: हो येतोय येतोय, बोला.
2: हा, मी आवळ्याचा हे सांगते मुरंबा. आवळे स्वच्छ धुवून म्हणजे चुपके पाहिजे. त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो म्हणजे विदाउट चिटिंग, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात. त्या पाकळ्या ह्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात. हॅलो. त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणीत त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून पोळी नुसत्या टाका, त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या पोळी. हे मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्यामध्ये पाकळेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या. त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली की, जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त. आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या. पाक जो तयार झालेला आहे आपला, त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा. आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये.

0: बाजूला काढायच्या ना तर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोड गोड पण नाही लागणार म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं तावायला आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही ज्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात आपला मुरुंबा तयार. ओके थँक्यू
1: थँक्यू धन्यवाद मनापासून धन्यवाद.

0: चमक्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही, छान त्या कोळी मऊ आणि सुंदर लागतात आपला मुरुंबा तयार. ओके थँक्यू.
1: थँक्यू. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. रसिका हो, लोणजी सटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा वाढते. पण लोणची चटण्या आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया. हॅलो. हा बोला.
2: हॅलो
1: बोला. हॅलो बोला.
2: हॅलो.
1: हा बोला, तुमचा आवाज येतोय.
2: मी स्मिता वर्तक बोलते. आगाशी व्यसन बोलते विरार. हा मी आता आपल्याला वाचतो म्हणजे कोवळ्या बांबूचं लोणच्याची रेसिपी सांगतो.
1: कमाल कमाल सांगा.
2: हा आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात. त्या कोवळ्या बांबू चीर करायचे असे. त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग ते सगळं लावायचं त्या वाचतळ किंवा लांबी त्याला वाचतळ म्हणतो.
1: बर.
2: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. ही आमच्या सोमवारची क्षत्रिय समाज म्हणजे वाडवळ.
1: बर.
2: त्यांची पावसाळ्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
1: कमालच आहे. आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद धन्यवाद स्मिताताई. पुढचा कॉल घेऊया.

0: हेलो हेलो, नमस्कार। तर मला असं वाटतं, श्रोते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय, एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात। पुढला कॉल घेऊया। हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार।
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: हॅलो,
0: हा नमस्कार।
1: आवाज येतो?
0: येतोय येतोय, आवाज येतोय।
1: हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो।
0: नमस्कार।
1: मला असं म्हणायचं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते, लोणची किंवा खारट पदार्थ ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीची एखादी रेसिपी सांगा ना, कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं हे आहे का, मुरंबा वगैरे असा?
0: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच।
1: थँक्यू
0: थँक्यू।

0: मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेह ही लोकांनी लोणची मुरांबे त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात. पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता. कारण मुरांब्या ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना त्या गोष्टी टाळाव्यात. गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत. आणि रोज तर खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय. आणि या सगळ्या मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत, किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात. किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं. तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण असे पदार्थ बनवले पाहिजेत. आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं. पुढचा कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते. त्याच्यामुळे आणि मी वनिता मंडळची.
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता, आपण पुन्हा प्रयत्न करा. लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच ऑप्शन्स म्हणजे बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत. म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं हे पारंपरिक आहेत. हॅलो.
1: हॅलो, मग अशी कॉल कट झाला. मग मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे. मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे, आकाशवाणीची फॅन आहे, मी गुड लिस्नर आहे त्याची.
0: तर
1: आजचा सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याचं सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं. एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तमरित्या बनला जातो. अजून आणि मुरांब्याचं सुद्धा जितकं कैरीचा किस असेल त्याचा पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता. आताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
1: हॅलो.
0: हॅलो
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची छुंदाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवा असेल तर. आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा छुंदाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे ताईंनी सांगितली ती लोणचं चटणी कोशिंबीर या लिंबू मीठ हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो तर या लोणच्यांमध्ये निर्निळाई लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंब्याचं लोणचं हे सगळं तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते तर

0: हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं, त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले आणि त्यात मोहरी, तिखट मीठ आणि तेल आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं ही सगळी आता जवळच पावसाळा येऊ घातलाय आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतोय. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: हॅलो.
0: बोला. नमस्कार.
1: नमस्कार.
0: हा नमस्कार.
1: मी सीता वरकरच बोलते. मी पिकलेल्या चिकूचं लोणचं बनवते.
0: पिकलेल्या चिकूचं लोणचं. वा.
1: हा चिकूचे पिकलेल्या चिकूचे साल काढायचं आणि त्याचे चिप्स करायचे आणि नंतर ते लिंबाचा रस घ्यायचं. म्हणजे एक वाटी चिकूचा पोळी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडस शिजवायचं. म्हणजे 5 सारखा करायचा. त्याच्यात आल्याचे तुकडे, पारकांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्यात पिकलेल्या चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं ते चिकूचं लोणचं. आणि दुसरं माई मुळा आणि फोड आणि मेथी आणि कारलं हे मधुमेहीसाठी लोणचं.
0: अगदी बरोबर.
1: तर हे तिनही समप्रमाणात घ्यायचे. मेथीला मोड आणायचे आणि थोडस वाळवायचे म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे. आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचं आणि माई मुळा कापून हळद आणि मिठात 1 दिवस घालून ठेवून द्यायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्याच्यात हिंग, हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपण तेल घालून लोणचं तयार करायचं. म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे. आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली. माईन मुळा, कारलं आणि मेथी, मेथी मेथी दाणे आपण भिजवून मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो, नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो, माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो. मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा, पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून 1 दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून म्हणजे त्यांना

0: असं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं, किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती, म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं, कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं. आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे. त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं. हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: हा मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात आपले लिंबू, ती लिंबूचे चार फोडी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता चार चिट्या तीन चिट्या अशा चिट्या काढायच्या. ते लिंबू छान मऊ होतील. त्याला बिया त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या. म्हणजे ते आपलं जेली टाईप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, म्हणजे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते आटू म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, ते चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं ना हे म्हणजे विरगळलं ते गूळ की त्याच्यात त्या लिंबाच्या फोडी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव आपला लिंबूची जी सालं असतात ती पण कडक होतात. म्हणून लगेच ते झालं त्याच्यात एक जीव झालं की तुमचं तयार. त्या मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि हे मीठ लोणचं मस्त पैकी. म्हणजे तात्पुरतं असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे, थोडंसं आपलं बरणीमध्ये भर तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं तयार आपलं लोणचं. ओके, थँक्यू.
0: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहींना चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे. तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाही. त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात. त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून.
0: नमस्कार, बोला.
2: दीदी कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकल्या या दोन्ही कवटाचं करता येतं आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही. रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा घर काढून बाकी. पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही. म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कोणाचाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
0: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची. म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही. एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवत आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं, फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवठ. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवठ खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवठ दिसेल ना, पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचनशक्तीसाठी कवठ चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया.

0: उसका। हेलो हेलो, तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगज बिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो। पण शाही लोणचं बनवू शकतो, काजू, बदाम, मनुके, अक्रूड, पिस्ता, मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं। हॅलो
1: हॅलो, मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते।
0: बोला।
1: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते। माझ्या आईने मला शिकवलेलं, कोकणाचा मोठी काकडी मिळते त्याला तवसा म्हणतात। हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते। काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती भिजीच्या भाजीसारखी चिरायची।
0: बर।
1: हा, त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट, त्या मोहरी फेसून घालायची, त्यातली तर जास्त चांगलं। आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची।
0: बर।
1: सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं। झालं एवढंच लोणच्याचं रेसिपी। हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं, 3-4 दिवस ठेवता येतं। जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं। खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं। म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना, ह्याच्यासाठी डायबिटीस किंवा बीपीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे। म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे, म्हणून मी ती सांगितली। माझी आई खूप छान करायची हे लोणचं। धन्यवाद।
0: धन्यवाद। खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे। पुढला कॉल घेऊया। हॅलो हॅलो
2: हॅलो,
0: हा नमस्कार।
2: नमस्कार मॅडम।
0: नमस्कार।
2: हॅलो।
0: हा नमस्कार, बोला, ऐकू येत आहे? बोला।
2: हा, मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं, वडगाव जंगल, तिथनं बोलत आहो मी।
0: बोला।
2: हा, मला असं विचारायचं आहे तुम्हाला, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो, तपासतो ना ते दुकानातलं जर घेतलं आपण तर महागड भेटेल, म्हणजे स्वस्त मिळते। हा, आणि घरी जर बघलं तर महागात पडते।
0: बर।
2: हा, तर हे तफावत कशी का बा? त्यांना कसं का पुरवतात बा असं स्वस्त विकाना?
0: नाही, तुमचा विषय चांगला आहे पण
2: कसं कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा।
0: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो। तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते, आपला कैरी आंबा प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते, किंवा दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं। पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं, आपल्याकडची तेलाची
2: क्वालिटी।
0: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पुढील।
3: हॅलो।
0: नमस्कार।
3: राजू गुजर बोलतो, राजूच्या आवाज।
0: बोला।
3: राजूच्या आवाज, गरुनाथ मंदिर, राजीवाजा सिन्नर। आपण एवढे सर्व सांग

0: काय लोकशी वगैरे, पण ती ज्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांनी ते किती काळ ठेवून लवकर खावी, जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
1: मुळातच लोणचे हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत, कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल टाकत राहून आपण त्याला छान त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावंसं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात, फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात. आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मुळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिलीत. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत राहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: बड़े बड़े मनुष्य।
1: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण। वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन। नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल। एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय। आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्युमुखी। केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली। 2024 आजच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली। गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे। विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे। गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे। 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे। सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य साठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं। गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं। परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले। जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली। ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे। ब्राझील, इंडोनेशिया, चीन, इराण, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत। 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत। आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा, कृषी नवोन्मेष, वातावरण अनुकूल शेती, कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल। 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे। अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे। प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे। या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे। सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात। या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे। स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस, स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे। जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वड्रा, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान मिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी तीन भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं आहे. यात दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हटलं आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतन्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 1-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSE निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात.

फेटाळला आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरु आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरु करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक, आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या, विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थानपुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल

0: केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. कॉंगोमध्ये 1 महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी कॉंगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: नीतिकार हैं और जिनिया एक व्यवसायिक परिवार से आती हैं. उनके परिवार का लॉजिस्टिक्स और बिजनेस क्षेत्र में लंबे समय से संबंध रहा है.
2: जीनिया परसी ने स्विट्जरलैंड के प्रसिद्ध गिलियन इंस्टीट्यूट ऑफ हायर एजुकेशन से हॉस्पिटैलिटी, फाइनेंस और रेवेन्यू मैनेजमेंट में पढ़ाई की. इसके अलावा उन्होंने लंदन में फिट्ज़विलियम इंस्टीट्यूट से इवेंट मैनेजमेंट में डिप्लोमा भी लिया हुआ है.
1: और अपनी पढ़ाई पूरी करने के बाद उन्होंने दुबई और अन्य स्थानों पर होटल इंडस्ट्री में काम किया. उन्होंने प्री ओपनिंग टीमों में भी काम किया जिससे उन्हें हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री का व्यावहारिक अनुभव मिला. और साल 2013 में उन्होंने अपना फ्रीलांस इवेंट से शुरुआत की.
2: और इससे पहले जीनिया इवेंट्स कहा जाता था.

0: हाय फ्रेंड्स, युवाणीच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो. बरोबर? मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आत्ता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशा वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची आहे. म्हणजे जवळपास मी 12वी मध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला हा प्रवास आज तागायत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते. आणि

0: भावनेतन कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाजघटत वाढलेला असतो आणि ज्या समाजघटत तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याचंच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं त्या व्यक्तीचं भावनेचं वर्णन करते.
1: खरंय खरंय खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
0: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातली आहे आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे. तर पाऊस हा नेमका काय?

0: ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावा प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावा. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला, मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदीमायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात न्हातो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
1: वा वा.
0: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
1: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तू किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंयस. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी ह्या खूप मिक्स्ड फिलिंग आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी बरसताय. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी, त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी बरसतायत, घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहितीये की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: येस नक्कीच. आता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचं जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे. परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीच शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्गा. शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा. हिरवा आहेस तू म्हणून लाल आहे रंध्रात ह्या. हिरवा आहेस तू म्हणून लाल आहे रंध्रात ह्या. अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा. फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान. फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही.

0: नसते भान सागरा मलीन झालास याची आम्हा थोडी यावी जाण.
1: वा वा.
0: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला. मी जागवतो कविता माझी निसर्गातल्या मल्हाराला.
1: वा कमाल कमाल. खरंच खूप सुंदर. आणि खरंय आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्यात आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ भेटू आणि मग काहीतरी विचार करू असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
0: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा असेल आणि तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
1: खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ तू स्वतः तर कविता करतोस पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात वाचायला आवडतात?
0: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय आणि कोणतीही रचना उगीच येत नसते त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती दवांत गेलीस भल्या पहाटे. आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय बोलण्यासाठी भाग पाडतोय
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रेयसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस आलीस आहेस निघून अशी तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली. कोरड्या पिवळ्या रंगांतुनी रंग हिरवा जागला. कोरड्या पिवळ्या रंगांतुनी रंग हिरवा जागला. लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेमलाल किमान आज प्रेमाची पांघरशाल. गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस. अगं अतिशयोक्तीचं काय एवढं आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर. विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग. ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय आज थोडं ऐक सखे. का ग रुसलीस अशी काय झाले असे वाकुडे. भय परंतु नको कोणते अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला. मग हे सांगशील केव्हा हा शृंगार हा

0: विलास भग्न झाल्यावर काळ्याभोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय येऊन बसलीस तू? त्यास काळ्याभोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतिवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणता ते हेच ना गे. असो, सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही, म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वा वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस. क्या बात है.
0: Yes.
1: कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर. कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो, त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई.
0: अगदीच.
1: तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केली आहेस का?
0: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे. खरं तर ते कधी मिटणार नाहीये, आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतन आहे निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे शुद्ध आहे आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील कोणाची असेल तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्तसूर तू. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्तसूर तू. वाजविला वाळा मी, निर्मिलेला नाद तू.
1: वा वा.
0: कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. पाटीवरचा शब्द माझा, पण शब्दांवरची रेघ तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. तुझ्या कुशीतल्या उभेमध्ये उमगलेला मल्हार तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भविष्य असलेस माझे, तरी आजन्माची नांदी तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. मांडीवरी आज असली जीन्स, तरी आमरणाचा उन्मेष तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू.

0: प्रेम करावे शतता तुझ्यावर अशी दुधावरची साय तू.
1: कमाल.
0: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असं ते सतू. वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असं ते सतू. स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी. गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई. गहीवर यावा जगास साऱ्या असे असते नाव आई. कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई. कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
1: निशब्द. खरच म्हणजे वा कमाल. ह्या हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडला की या पुढे आणखी काय बोलू शकते मी. कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाही आहेत. कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
0: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
1: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविताही तू सादर करतोयस, पण आता घड्या खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
0: येस येस. तर शेवटची कविता जी सगळ्यां श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे ही इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
1: बर.
0: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
1: नक्की नक्की.
0: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला. तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीच जरा ओली. तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीच जरा ओली. चंद्र निजला जरा म्हणूनी मला सुचू लागल्या प्रेम ओळी. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा गही वरले.
1: वा वा वा.
0: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो. आणि म्हणून हा शेर प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा.
1: क्या बात है.
0: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून आशेर रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
1: वा वा वा. सुंदर अप्रतिम. म्हणजे

0: या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार, आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण आहे की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच असं हे फलित म्हणायला हवं.
0: खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे यो आणि airmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हे

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन सर्वसमावेशक विकास डिजिटल परिवर्तन पायाभूत सुविधांचा विस्तार राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय

0: शाळांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र, अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली.

आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटाई इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता प्रसारित होईल.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे
3: हे. तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तिकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जूनपूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना

0: कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे.
1: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद सदस्य हे देखील अपात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्या निवृत्तीवेतन ज्यांचे निवृत्तीवेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे अशा लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामुळे करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपला उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वत आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार

0: मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं, यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे। अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना ही माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे। शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे।
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच, त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलंय। त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत। याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया।
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 च्या आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत, याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो। मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची अपेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो, मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे सातबारा कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत। विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे, आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरंतर काढण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरंतर फार अन्यायकारक आहे आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्ज मुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे। मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल। पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात, त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। मला वाटतं या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे, खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे। शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं। ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारसी करेल। त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे, त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरंतर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे। दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे। शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं, सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे।
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारी

ती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: आताच आपण वृत्तविशेष कार्यक्रम ऐकला.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल.
3: नमस्कार श्रोते हो, 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 9 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. जलटंचाईची नको भीती, पाणी अडवणं आमची नीती. सुविचार पुन्हा एकदा. जलटंचाईची नको भीती, पाणी अडवणं आमची नीती. मंडळी, कार्यक्रमात यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शन या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत अल निनोचा खरीप हंगामावर होणारा प्रभाव आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉ निलेश थोरात यांची श्रेया गुलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, सध्याची शेतीची परिस्थिती पाहता आता खरीप हंगामाची लगभग सुरू आहेत. खरीप हंगाम काही ठिकाणी सुरू झाला, एखाद दुसरा वळवाचा पाऊस सुद्धा येऊन गेलेला आहे आणि अल्निनो या हवामान परिस्थितीची शक्यता खूप आता वर्तवली जातीये आणि सगळीकडे आपण ऐकतोय की अल्निनोचा परिणाम हा शेतीवर होणार आहे. नेमका कशा पद्धतीनं हा परिणाम होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण उपाययोजना काय करायला पाहिजे हे आपण आपल्या कार्यक्रमामधून वेळोवेळी सांगतो आहेच आहे, पण तरी सुद्धा याच्याबद्दलची आणखीन माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर निलेश थोरात आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण अल्निनो म्हणजे नक्की काय आणि याचा खरीप हंगामावर परिणाम कशा पद्धतीनं होणार आहे, आपला जो खरीप हंगाम आहे तो कशा पद्धतीनं आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या आदेशानुसार आपल्याकडे 1 जून ते 30 जून हे खेत बचाव अभियान सुद्धा सुरू झालंय आणि त्या अंतर्गत खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत किंवा जमिनीचा पोत कशा पद्धतीनं टिकवला पाहिजे आणि त्याच्यासाठी जैविक खतांचा म्हणा किंवा रासायनिक खतांचा म्हणा संतुलित वापर कशा पद्धतीनं केला गेला पाहिजे याविषयीची चर्चा सुद्धा आपण या मुलाखतीमध्ये करणार आहोत. तर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
5: नमस्कार
4: सर. आता आपण अल्निनो या हवामान परिस्थितीची माहिती आपण सगळीकडे ऐकतोय, टीव्हीवर म्हणा, वर्तमानपत्रात म्हणा, तर थोडासा आता खरीप हंगाम सुरू झालाय त्यामुळे थोडासा शेतकरी धास्तावलाय की या अल्निनोचा आपल्या शेतीवर होणारा परिणाम कशा पद्धतीनं असेल. मग मुळात हे अल्निनो म्हणजे काय आहे किंवा ही परिस्थिती कशा पद्धतीनं उद्भवते आणि ही कोणत्या परिस्थितीत शेतीला उपायकारक किंवा अपायकारक असू शकते.
5: सर्वात प्रथम आपण अल्निनो म्हणजे काय हे सर्वात आपण पहिल्यांदा समजून घेऊया. तर अल्निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे आणि याचा अर्थ होतो की लहान मुलगा आणि त्याच्या विरुद्ध लानिना म्हणून एक शब्द आहे, त्याचा अर्थ होतो की लहान मुलगी. तर लानिना कंडिशन जेव्हा असते तेव्हा आपल्याकडे भरपूर पाऊस पडतो आणि अल्निनो जेव्हा परिस्थिती उद्भवते तेव्हा आपल्याकडे पाऊस हा कमी प्रमाणात पडतो आणि हे दर 3 किंवा 4 वर्षांनी ही अल्निनो परिस्थिती ही आपल्याकडे भारतामध्ये त्याचा जो इफेक्ट आहे हा जाणवू शकतो. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण प्रामुख्याने विचार जर केला तर

साधारणपणे जून ते सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे नैऋत्य मान्सून वारे जे वाहतात त्याच्यासोबत जे ढग येतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जो पाऊस पडतो तर त्याच्यापासून 70% जेवढा काही टोटल आपल्याकडे पाऊस पडतो त्याच्या 70% पाऊस हा नैऋत्य मान्सून पासून आपल्याला मिळतो आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो पाऊस पडतो तर तो ईशान्य मान्सून वाऱ्यापासून म्हणजे जे काही बंगालच्या उपसागरावरून जे काही ढग किंवा वारा आपल्याकडे वाहतं त्याच्यापासून आपल्याला त्या 2 महिन्यामध्ये आपल्याला 30% उरलेला पाऊस अशा पद्धतीनं टोटल 100% पाऊस आपल्याला हा भेटत असतो. त्यातला आपण खरीप हंगामाच्या दृष्टीनं जर विचार केला तर हा

0: पाऊस पडेल तेवढं आपलं पीक उत्पादन हे सुद्धा, त्याचबरोबर पाण्याचे साठे आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी हे करता येतात. तर आपल्याला माहित आहे की पाऊस हा कसा तयार होतो किंवा ढग कसे तयार होतात, तर प्रामुख्यानं सगळा जो खेळ आहे हा तापमानातील बदलाचा खेळ आहे. आपल्याला माहित आहे की एखाद्या ठिकाणी जर आपल्याला हवा कधी वाहते, आपण जर ह्याचा विचार जर केला तर आपल्याला माहित आहे की दिवसा आपण जर बघितलं तर साधारणपणे 12 ते 2 पर्यंत दिवसामध्ये सर्वाधिक ऊन असतं आपल्याला जाणवतं. पण नेमकं वारं व्हायला चालू कधी होतं तर दुपारी 3 नंतर किंवा 4-5 वाजता भरपूर वारं आपल्याला त्या ठिकाणी वाहिलेलं बघायला मिळतं. तर हे कशामुळे होतं तर दिवसा 12 ते 2 दरम्यान ज्यावेळेस तापमान वाढतं हवेतलं त्यावेळेस काय होते, हवा प्रसरण पावते आणि हवा एका ठिकाणाहून दुसरीकडे त्या ठिकाणी त्याचा दाब कमी होतो हवेचा, आणि हाच दाब भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी काय होतं की जास्त दाबाकडून हवा ही कमी दाबाकडे वाहिली जाते. तर हवेचा दाब भरून काढण्यासाठी काय होतं की 3 ते 4 दरम्यान आपल्याकडे काय होतं, सेम कंडिशन आपल्याला ह्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये भारतावरती, भारताचा जो काही भूभाग आहे ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जानेवारी पासून मे पर्यंत आपल्याकडे 4 ते 5 महिने चांगलं ऊन असतं, आणि आपण जर एकंदरीत जर विचार केला तर पाण्यापेक्षा जमीन ही जास्त तापते आणि लवकर तापते. आणि ह्या दोन्हीतलं जे तापमानातील फरक आहे, समुद्राचं जे पाणी असतं हे थोडंसं उशिरा तापतं आणि जे जमीन आहे ही त्या ठिकाणी लवकर तापते आणि त्याचं तापमान पण जास्त असतं. हे तापमान जास्त झाल्यामुळे काय होतं की भूभागावरची जी हवा आहे ही प्रसरण पावते, हवेचा दाब कमी होतो. हा दाब भरून काढण्यासाठी समुद्रावरून वारं व्हायला लागतं आणि जी काय उन्हाळ्यामध्ये 4-5 महिन्यामध्ये समुद्राच्या पाण्याची जी वाफ झालेली आहे ही वाफ सुद्धा ते काय होतं वारं सोबत घेऊन त्या ठिकाणी वाहतं. आणि आपल्याला जून पासून सप्टेंबर पर्यंत 4 महिन्यामध्ये हे ह्या नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळं आपल्याकडे पाऊस पडतो आणि हाच आपला खरीप हंगामातला जो पाऊस आहे हा पाऊस आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळत असतो. तर नेमकं अलनिनो ही जी कंडिशन आहे ह्यामध्ये काय होतं की हे जे समुद्रावरून वाहणार, म्हणजे हिंदी महासागर आहे त्याचबरोबर अरबी समुद्र आहे, ह्या समुद्रावरून जे वारं वाहतं तर हे वारं वाहायला ह्या अलनिनो ही जी परिस्थिती आहे ही त्या ठिकाणी त्याला प्रतिरोध करते. तर एलनिनो ही जी कंडिशन आहे किंवा ही परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये नेमकं उलटं ह्याच्या विपरीत घडतं. कारण की जे भारताकडं जे बाष्प घेऊन सोबत वाफ घेऊन पाण्याची जे वाहणार वारा आहे ह्या वाऱ्याला त्या ठिकाणी प्रतिरोध तयार होतो. तर हा कसा तयार होतो तर दक्षिण अमेरिका जे खंड आहे आणि त्याचबरोबर आफ्रिका खंड आहे ह्याच्या मधोमध प्रशांत महासागर आहे, पॅसिफिक ओशियन त्याला आपण म्हणतो. तर हा प्रशांत महासागरामध्ये काय होतं की आपल्यापेक्षा तिथलं तापमान जे आहे या ठिकाणी वाढायला लागतं आणि त्यामुळं काय होतं त्या पाण्याचं किंवा तिथल्या भूभागाचं जो दक्षिण अमेरिका खंड आहे त्याच्यामध्ये पेरू, चिली, ब्राझील हे जे देश आहेत तिथलं सुद्धा तापमान त्या ठिकाणी आपल्यापेक्षा वाढतं. आणि ह्या वाढलेल्या तापमान जो काय हवेचा दाब कमी झालाय हा भरून काढण्यासाठी काय होतं की हवा त्या ठिकाणी खेचली जाते आणि आपल्याकडे जे बाष्पाचे ढग जे येणार आहेत तर ते त्या ठिकाणी सगळे खेचले जातात, पश्चिमेच्या बाजूला ओढले जातात आणि त्यामुळे आपल्याकडे ह्या जो खरीप हंगामामध्ये जो पाऊस पडणार आहे ह्या पावसावरती ह्या अलनिनो कंडिशनचा परिस्थितीचा परिणाम होतो. आपल्याकडचे जे पावसाचे ढग आहेत हे त्या ठिकाणी खेचले जातात आणि आपल्याला ह्या हंगामामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवता येते किंवा तसा अंदाज आपल्याला बांधता येतो. तर ही अलनिनो कंडिशन आहे. तर मी असं म्हणेन की ही अलनिनो कंडिशन जरी असेल, दर 3-4 वर्षातून जरी येत असेल तरी ह्यामध्ये भिण्यासारखं काही कारण नाही. आपला जर सातारा जिल्ह्याचा एकंदरीत सरासरी पर्जन्यमान तर साधारणपणे आपल्याकडं 1100 ते 1150 मिलीमीटर पाऊस एवढा पडतो. पण 2023 मध्ये जेव्हा अलनिनो कंडिशन होती त्यावेळेस फक्त आपल्याकडे 350 मिलीमीटर एवढाच पाऊस झालेला. म्हणजे एवढा तिपटीनं पाऊस कमी होऊन सुद्धा त्या वर्षी उत्पादन हे चांगलं होतं. ऊसाचं उत्पादन असेल किंवा बाकी सोयाबीन, भुईमुग ह्या पिकांचं, खरीप पिकांचं उत्पादन असेल हे सुद्धा चांगलं होतं. फक्त योग्य नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे ही हवामान परिस्थिती आपल्याला आधी माहिती झालेली आहे की अशा अशा परिस्थिती तयार होणार आहे, तर त्याच्यासाठी आपण नियोजन नक्कीच करू शकतो. आता मग या हवामान परिस्थितीचा काय नक्की परिणाम होऊ शकतो आपल्या खरीप हंगामावर?
0: यंदाचा जर आपण हवामान खात्याचा अंदाज जर बघितला, आताचा सुधारित हवामान अंदाज जर बघितला, तर सरासरीच्या 90% पाऊस हा त्यांनी या वर्षी वर्तवलेला आहे. म्हणजे संपूर्ण भारताचा जर विचार केला तर जवळपास 850 मिलीमीटर पाऊस हे वार्षिक पर्जन्यमान आहे भारत.

0: पाण्याचं, त्याच्या 90% म्हणजे जवळपास 700 ते 750 मिलीमीटर पडेल असं त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे फारसं भिण्याचं कारण नाही. फक्त आपल्याला जून महिन्यामध्ये त्यांचा अंदाज आहे की पाऊस कमी पडेल. फक्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये व्यवस्थित पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यामुळे आपल्याला फक्त जून जुलै या 2 महिन्यामध्येच काळजी घ्यायची आहे. शक्यतो पाऊस जर उशिरा जर लागला तर आपल्याला जास्त कालावधीची पिकं न घेता अगदी कमी कालावधीची पिकं, अगदी 60-65 दिवसामध्ये निघणारी पिकं ही आपल्याला घ्यायची आहेत. मग त्यामध्ये आपल्याकडं राजमा आहे, मूग, उडीद, मटकी, चवळी यासारखी जी पिकं आहेत 60-65-70 दिवसामध्ये, बाजरीसारखं पीक आहे अगदी कमी पाण्यामध्ये सुद्धा ते चांगलं येतं. अगदीच 15 जून किंवा जुलै महिन्यामध्ये जर पाऊस गेला तेव्हा आपल्याला पेरणी करायची असेल तर आपण अशा पद्धतीची कमी दिवसाची पिकं या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांचे ऊस असेल तर ऊसासाठी आपण ठिबक सिंचन चा वापर अत्यंत गरजेचा आहे. त्याचबरोबर पाणी पाट पाणी असेल, ठिबक सिंचन नसेल आपल्याकडे तर एकाडेक सरीमध्ये आपण त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो. त्याचबरोबर मोठा ऊस जर असेल तर ऊसाचं 65 काढून आपण जर सरीमध्ये जर आच्छादन जर केलं तर त्याचा एक चांगला परिणाम जे पाण्याचं बाष्पीभवन आहे ते सुद्धा आपल्याला थांबवता येईल, ओलावा टिकवून ठेवता येईल. त्याचबरोबर रानामधलं जे तण आहे आपलं, हे तण सुद्धा जर आपण उपटून जर ते तणाचं सुद्धा आपण आच्छादन जर केलं तर तणांना जे लागणारं अतिरिक्त पाणी आहे ते सुद्धा आपल्याला थांबवता येतं. तर अशा पद्धतीच्या उपाययोजना आहेत हे आपण करणं अतिशय गरजेचे आहेत. त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये आपण जर बघितलं तर पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी ही आपल्याला करायची नाहीये. साधारणपणे 70 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे आपण पेरणी किंवा टोकन करणं आपल्याला टाळायचं आहे. जेणेकरून पेरणी करून समजा जर पाऊस कमी झाला आणि आपण जर पेरणी केली, ऊन जर अचानक पडलं तर त्या ठिकाणी जे बियाणं आपण पेरलेलं आहे ते आतल्यात कुजण्याची शक्यता असते किंवा त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळं पेरणीसाठी कोणत्याही प्रकारची गडबड आपल्याला करायची नाही. जेव्हा पुरेसा पाऊस होईल त्यानंतरच आपण पेरणी किंवा टोकन ह्या खरीप हंगामातल्या पिकांची आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे पाण्याचे साठे आहेत, त्याचा सुयोग्य वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ठिबक सिंचनाचा वापर असेल, एकाडेक सरीमध्ये पाणी देणं असेल ऊसासारख्या पिकांना, तर ह्या सारख्या उपाययोजना करून निश्चित आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे ही परिस्थिती हाताळू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन करणं किंवा नियोजन करणं हे खूप महत्वाचं आहे. दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी पेरणी जरा उशिरा झाली तरी चालण्यासारखं आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नको करायला. आणि त्याच्यानंतरचं जे पाण्याचं व्यवस्थापन आहे ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठिबक सिंचन प्रमाणे केलं तर पाण्याची पण बचत होऊ शकेल. म्हणजे ह्या सगळ्या उपाययोजना राबवल्या तर अल निनोची हवामान परिस्थिती आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. आता आपण जे बघितलं की खेत बचाव अभियान जे आहे त्याचा मूळ उद्देशच आहे की खतांचा जो वापर आहे तो संतुलित पद्धतीनं करायचा किंवा खतांची कार्यक्षमता वाढवायची. तर मग ही खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे की जे आपण रासायनिक खतं वापरतो किंवा जैविक खतं वापरतो तर ह्याची कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच आपल्याला जमिनीचा पोत पण सुधारायचा आहे. तर मी हे सगळं साधण्यासाठी आपण खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे?
0: नक्कीच, सध्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र सरकार असेल, राज्य शासन असेल तर यांच्या मार्फत खेत बचाव अभियान हे सुद्धा चालू आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती यासाठी सुद्धा प्रोत्साहन या ठिकाणी सरकारमार्फत दिलं जात आहे. तर ह्याचा मेन उद्देश हाच आहे की जमिनीचा जो काय सध्या आता पोत कमी झालेला आहे, जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे, जमिनीमध्ये जे काय अन्नद्रव्यांचं प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे, तर हे वाढावं, जमिनीची सुपीकता वाढावी, त्याचबरोबर उत्पादन वाढावं ह्या दृष्टीनं उपाययोजना ह्या ज्या सध्या चालू आहेत तर त्याच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जे काय खतांची कार्यक्षमता आहे ह्या वाढवण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत ह्या आपण करू शकतो. सध्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर सध्या जे काही अमेरिका आणि इराण यांचं युद्ध चालू आहे तर ह्या युद्धाचा परिणाम हा सध्या आपण सगळीकडेच पाहतोय की अगदी पेट्रोल डिझेल असेल, गॅस असेल, त्याचबरोबर खतांची जी काही रासायनिक खतांचं आपल्याकडे आयात होते ह्या आयातीवरती सुद्धा ह्याचा परिणाम हा सध्या होत आहे. आणि ह्यामुळं भविष्यामध्ये जे काही रासायनिक खतं आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुटवडा या ठिकाणी भासू शकतो. तर आपल्याला हा तुटवडा जो भासणार आहे हा भरून काढण्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं खत व्यवस्थापन जर आपण केलं तर निश्चित जमिनीचा पोत पण सुधारू शकतो, उत्पादकता वाढू शकते आणि त्याचबरोबर ह्या दिवसेंदिवस ज्या काही रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत ह्या सुद्धा ह्याला आपण आवर ह्या ठिकाणी म्हणजे वापर

जर कमी केला तर निश्चित आपला जो काही येणारा उत्पादन खर्च आहे हा सुद्धा त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. तर आता हा रासायनिक खतं जर आपण बघितली तर पूर्वीच्या काळी जमिनीचा पोत चांगला होता, सुपीकता चांगली होती, अगदी 1 किलो रासायनिक खत जर वापरलं तर 14 किलो धान्य त्या ठिकाणी त्यावेळेस मिळायचं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आता 1 किलो आपण रासायनिक खत जर वापरलं तर फक्त 4 किलो आपल्याला धान्य उत्पादन मिळते. तर मग रासायनिक खताचे वापर आहे हा वाढलेला आहे पण त्या पट्टीमध्ये उत्पादन आपलं वाढलेलं नाही. तर याचं महत्वाचं कारण की जमिनीचा जो पोत आहे, जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे, सुपीकता आहे जमिनीची, ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. तर यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन हे करणं अतिशय गरजेचं आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं सेंद्रिय खतांमध्ये 4 प्रकार पडतात आणि रासायनिक खतांचे 2 प्रकार पडतात. तर हे सेंद्रिय खतांमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये लागणारे जे खत आहे त्यामध्ये येतं ते म्हणजे शेणखत. पहिलं अगदी शेतकऱ्यांकडे जे घरी गाई म्हशी असतात तर त्याचं शेण आपण उकिरड्यामध्ये साठवतो आणि त्या चांगलं कुजवून त्यानंतर जमिनीमध्ये वापरतो. ह्याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे थोडंसं जास्त असतं, म्हणजे किमान एकरी तुम्हाला 8 ते 10 टनापर्यंत तरी तुम्हाला हे शेणखत त्या ठिकाणी वापरावं लागतं. तर थोडंसं आत्ताच्या कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर शेणखत बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीचं मिळत नाही, त्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्या घरी पशुधन आहे त्यांना शेणखत वापरणं शक्य होत आहे. तर ह्याला ऑप्शन म्हणून दुसरं आपण गांडूळ खत याचा सुद्धा वापर करू शकतो. अगदी 1 ते 2 टनापर्यंत गांडूळ खताचा वापर जर केला तर निश्चित जमिनीचा आपण चांगल्या प्रकारे पोत सुधारू शकतो, जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा त्या ठिकाणी वाढवू शकतो. त्यानंतर आपण कंपोस्ट खत हे सुद्धा बनवू शकतो. अगदी तुमचं ऊसाचं पाचड जरी असेल तर ऊसाच्या पाचटापासून कंपोस्ट, नाडेप कंपोस्ट आपण म्हणतो की त्याच्यासाठी सुद्धा सरकारमार्फत चांगलं सबसिडी अनुदान होतं. तर हे नाडेप कंपोस्ट असेल किंवा अगदी तुम्ही खड्ड्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे 1 ते 2.5 महिन्यामध्ये कंपोस्ट खत चांगलं बनवू शकता. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे हिरवळीची खतं. तर ह्या हिरवळीच्या खतांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अन्नद्रव्य सुद्धा भेटतात आणि त्याचबरोबर जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. तर ताग, दहींच्या, गवारी, चवळी यासारखी हिरवळीची खतं सुद्धा आपण जमिनीमध्ये गाडू शकतो आणि चांगल्या प्रकारे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. त्यानंतर ज्या पेंडी आहेत गळीत धान्य तेल काढल्यानंतर ज्या पेंडी उरतात तर त्यामध्ये करंज पेंड, नीम पेंड आहे, त्याचबरोबर भुईमुगाची पेंड, सरकी पेंड जी आपण म्हणतो, खपरी पेंड असते, तर ह्या पेंडींचा सुद्धा वापर आपण शेतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं जीवाणूंना खाद्य त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब जमिनीतला वाढण्यासाठी, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी करू शकतो. तर साधारणपणे आपल्याला 500 ते 1000 किलोपर्यंत आपण प्रति एकर जर हे करंज पेंड असेल किंवा नीम पेंड असेल ह्याचा जर वापर केला तर निश्चित आपल्याला जे काही जमिनीमधले जीवाणू आहेत त्यांच्या वाढीसाठी चालना मिळते. त्याचबरोबर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे उपलब्ध होण्यासाठी सुद्धा पिकामध्ये आपल्याला ह्याचा खूप चांगला असा फायदा होतो. तर हे जे काही सेंद्रिय खत आहेत ह्याचा वापर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जैविक खतं. तर ही जैविक खतं अतिशय महत्वाची आहेत. ह्याचा वापर आपण केल्याशिवाय किंवा हे जमिनीत असल्याशिवाय कोणतंही रासायनिक खत काम करत नाही. जोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू नाहीत, जीवाणू सक्रिय नाहीत, तोपर्यंत कुठलंही रासायनिक खत आपल्या शेतामध्ये काम करत नाही. जे आपण खत टाकतो ते आहे असं फिक्स होऊन बसतं. मग ते उपलब्ध स्वरूपामध्ये आणण्यासाठी जीवाणूंची जमिनीमध्ये गरज लागते. त्याचं जेवढं प्रमाण जास्त होईल जमिनीमध्ये तेवढं जास्त आपली जमीन सुपीक आपण असं म्हणू शकतो. तर हे वाढवण्यासाठी जर तृणधान्यवर्गीय पिकं असतील म्हणजे गवतवर्गीय पिकं तर ह्यांच्यासाठी ॲझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टो, ॲझोस्पिरिलम ह्यासारखे नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू आपल्याला बाजारामध्ये मिळतात. ते आपण त्याची आळवणी करू शकतो, फवारणी करू शकतो पिकांवरती. त्यानंतर स्फुरद विरघळणारे जीवाणू, फॉस्फेट सोल्बलायझिंग बॅक्टेरिया, PSB आपण म्हणतो, तर हे सुद्धा आळवणीच्या माध्यमातून आपण जमिनीमध्ये देऊ शकतो किंवा सेंद्रिय खतांमध्ये हे मिक्स करून, ही जी जीवाणू खत आहेत हे मिक्स करून आपण रानामध्ये देऊ शकतो मशागतीच्या वेळी. त्यानंतर पोटॅश सोल्बलायझिंग बॅक्टेरिया, सल्फर सोल्बलायझिंग बॅक्टेरिया अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया बाजारामध्ये उपलब्ध आहेत. रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे की जो पिकाच्या मुळावरती गाठी निर्माण करतो आणि हवेतला जो नत्र आहे हा या गाठीमध्ये साठवतो आणि ह्याच गाठी ज्यावेळेस पुढचं पीक आपण घेतो तेव्हा त्या पिकाला वाढीसाठी खूप चांगला असा फायदा, त्यालाच आपण म्हणतो की पहिल्या पिकाचा बेवड हा त्या पुढच्या पिकासाठी चांगला असतो. मग हरभरा असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, तुमची कडधान्य वर्गीय जेवढी पिकं आहेत त्यांच्या मुळावरती ह्या गाठी असतात आणि

0: हा रायझोबियम नावाचा जीवाणू हा त्यासाठी खूप चांगला असा फायदा त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर भात पीक जर असेल तर त्यामध्ये ॲझोला नावाचं एक निळं हिरवं म्हणजे शेवाळ वर्गीय वनस्पती आहे. हे ॲझोला जरी आपण रानामध्ये आपल्या जरी सोडलं तरी चांगल्या प्रकारे नत्र स्थिरीकरण होतं, जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे हे वाढण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीनं ह्या जैविक खतांचा जर आपण वापर केला निश्चित आपल्याला जमिनीमध्ये चांगला त्याचा
1: कर्ब वाढायला
0: मदत होते, उत्पादन वाढायला मदत होते.
1: पण आपण असं म्हणतो की रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा जर संतुलित वापर केला तर ते आपल्या जमिनीच्या गुणवत्तेला सुद्धा आणि पिकांच्या गुणवत्तेला सुद्धा खूप चांगलं उपकारक ठरतं. तर मग या सेंद्रिय खतांचा वापर केला तर रासायनिक खतांचा वापर आपोआप कमी होईल. पण तरी सुद्धा त्यामध्ये जर कार्यक्षमता जर वाढवायची असेल खतांची तर आपल्याला आणखीन काय काय उपाययोजना करता येऊ शकतील?
0: आपण जास्त रासायनिक खतं वापरण्याऐवजी कमी रासायनिक खतं वापरून फक्त त्याची कार्यक्षमता जर आपण वाढवली तर खूप चांगला असा फायदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. अगदी आपल्याकडे जी विविध प्रकारची रासायनिक खतं मिळतात आता आपल्याला माहित आहे की सगळ्याच खतांची जवळपास 2000 रुपयाच्या वरती ही 50 किलोच्या पोत्याची किंमत झालेली आहे. तर एवढी महागातली खतं आपण जर विस्कटून जर रानामध्ये देत असेल तर ह्या खतांचा बराच ऱ्हास होत असतो. म्हणजे जी नत्रयुक्त खत आहेत त्याचं फक्त 30-40% कार्यक्षमता आहे. जी स्फुरदयुक्त खत आहे त्याची 15-20% कार्यक्षमता आहे. जे पोटॅशयुक्त खत आहे त्याची सुद्धा 15-20% एवढीच कार्यक्षमता आहे. बाकीची खतं ही सगळी वेस्ट होऊन जातात. मग एकतर ती उन्हामुळे त्याचं वाफाहून उडून जातात किंवा तणांमार्फत त्याचं शोषण केलं जातं किंवा पाण्यामार्फत ते जास्त खोलवर निघून जातात किंवा आपल्या रानातून वाहून सुद्धा दुसरीकडे जाऊ शकतात.
1: जे सूक्ष्म
0: अन्नद्रव्य आहे त्याची फक्त 4-5% एवढीच कार्यक्षमता आहे. बाकीची खतं ही सगळी वेस्ट जातात. मग अशी खतं आपण महागाची खतं ही विस्कटून देण्याच्या ऐवजी 4R आपण ह्यामध्ये वापरू शकतो. 4R म्हणजे राईट टाइम, योग्य वेळ, योग्य पद्धत, योग्य खताची मात्रा आणि योग्य खत म्हणजे कोणतं खत आपण वापरतोय ह्याच्यावरती सुद्धा त्या खताची कार्यक्षमता ही अवलंबून असते. आणि ही खताची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण नत्रयुक्त खत जर वापरणार असेल तर ह्या नत्रयुक्त खतामध्ये आपण जर बघितलं तर युरिया आहे, अमोनियम सल्फेट आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे, यासारखी नत्रयुक्त खत आहेत. आता ही नत्रयुक्त खतं ही सगळ्यात जास्त ऱ्हास होणार खत आहे. म्हणजे हे जर आज खत आपण दिलं तर एका आठवड्यानंतर ते रानामध्ये शिल्लकच नसतं, ते सगळं निघून जातं.
1: हा
0: मग हे असं खत देताना सुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे. समजा तुम्ही युरिया देताय, युरिया दिला किंवा अमोनियम सल्फेट दिलं, त्यानंतर जास्तीचं पाणी आपल्या शेताला द्यायचं नाही. हे जर जास्तीचं पाणी जर तुम्ही दिलं तर ह्या पाण्यामध्ये हे नत्र विरघळतं आणि आपल्या रानातून हे निघून जातं किंवा रूट झोन आहे त्या पिकाचा त्याच्या खाली खोलवर निघून जातं किंवा पाणी जर तुमच्या रानातून वाहिलं तर हे तुमच्या रानातून दुसऱ्याच्या रानामध्ये सुद्धा हे वाहून जातं. त्यामुळे आपल्याला खत देताना पहिल्यांदा पाणी द्यायचं आणि त्यानंतर मग युरिया किंवा अमोनियम सल्फेट ह्याचा वापर तुम्ही करा, त्याचा निश्चित चांगला फायदा होईल. सगळी खतं एकदम न देता नत्रयुक्त खतं ती विभागून द्यायची. म्हणजे दर 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला जेवढा काही तुमचा खताचा डोस आहे माती परीक्षण करून जेवढा काही येईल तर ते जर विभागून जर दिली आणि त्याचबरोबर लागण करताना नत्रयुक्त खत शक्यतो द्यायचं नाही, त्यानंतर तुम्ही 3-4 वेळा हे नत्र जर विभागून जर दिलं तर निश्चित तुम्हाला त्याचा चांगला परिणाम होईल. त्याचबरोबर बाजारामध्ये आता नॅनो युरिया हे सुद्धा प्रोडक्ट उपलब्ध आहे. ह्या नॅनो युरियाची तुम्ही फवारणी पिकावरती अगदी प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार तुम्ही 2-3 वेळा जरी फवारणी केली तरी सुद्धा तुम्हाला खालून जमिनीतून नत्रयुक्त खत द्यायची गरज पडत नाही. स्फुरदयुक्त जी खतं आहेत ही स्फुरदयुक्त खत देताना बेसल डोस म्हणजे जेव्हा आपण पेरणी करतो किंवा मशागत करतो तेव्हाच आपल्याला ही जर दिली तर निश्चित त्याचा चांगला फायदा आपल्याला या ठिकाणी होईल. स्फुरद आणि पालाशयुक्त खतं ही सगळ्यात जास्त फिक्स होणारी म्हणजे मातीच्या कणाशी धरून राहणारी खतं आहेत. ती सहसा पिकाला उपलब्ध होत नाहीत. ही उपलब्ध होण्यासाठी त्यामध्ये तुमच्या रानामध्ये जीवाणू असणं गरजेचं आहे. जसं आपण मगाशी आपण बोललो त्या पद्धतीचे जीवाणू आपल्या रानामध्ये जर सक्रिय असतील तर निश्चित हे स्फुरद आणि पालाशयुक्त खतं हे आपल्याला चांगला फायदा करून देतील. ही खतं देताना सुद्धा आपल्याला मातीआड करून हे देणं अतिशय गरजेचं आहे. ही खतं जर तुम्ही विस्कटून जर दिली तर ही विस्कटून दिलेली स्फुरद आणि पालाशयुक्त जी खतं आहेत ही फक्त 2-3 सेंटीमीटर खोलीपर्यंतच मातीमध्ये जाऊ शकतात. पिकांची मुळीची वाढ जर आपण पाहिलं तर साधारणपणे 15 सेंटीमीटर पासून ते 2 फुटापर्यंत ही सर्वाधिक वाढ असते मुळीची. आणि आपण जे खत टाकलेलं आहे स्फुरद आणि पालक

0: शकतं. हे फक्त पहिल्या 2 ते 3 सेंटीमीटर पर्यंत जर पडलं तर मुळी काय ते खत घेण्यासाठी वरती उलटी वाढत नाही, ती खाली पाण्याच्या शोधामध्ये खालीच वाढते, त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर हे जर आपण मुळीच्या सानिध्यामध्ये मुजवून जर खत दिली, मग त्यासाठी तुम्ही पहारीच्या साह्यानं होल घेऊन त्यामध्ये खत घ्या किंवा नळनांगरीच्या साह्यानं मोगून खत आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता बैलचलित किंवा ट्रॅक्टर चलित खत मुजवण्यासाठी सुद्धा अवजार आहेत की आपण ऊसामध्ये वगैरे बाळबांधणीच्या वेळेस हे खत अगदी मुळीच्या सानिध्यामध्ये मुजवून देऊ शकतो. तर अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर भातासारखं पीक आहे त्यामध्ये युरिया विस्कटून न टाकता त्यामध्ये युरिया डीएपी ब्रिकेट जर खताची गोळी ही आपण मातीआड करून मुजवून जर दिली तर अगदी कमी खतामध्ये अगदी एकरी तुम्हाला 60 ते 70 किलो एवढंच खताची आवश्यकता असते युरिया डीएपी ब्रिकेटची. तर ह्या कमी खतांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याची पिकाच्या वाढीसाठी खूप गरज असते, म्हणजे त्याचं प्रमाण अगदी कमी, म्हणजे जेवताना जसं आपल्याला मिठाची गरज असते, म्हणजे मिठाशिवाय जेवण आपल्याला जात नाही किंवा ते चविष्ट लागत नाही, पण ते जर मीठ जास्त जर पडलं जेवणामध्ये तर अगदी जेवण सुद्धा आपल्याला ते पण जाणार नाही. त्याच पद्धतीनं हे सूक्ष्म अन्नद्रव्य काम करतात. ह्याच्यातलं एखादं जरी सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये झिंक फेरस कॉपर मॅंगनीज बोरॉन ह्यासारखी वेगवेगळी अन्नद्रव्य आहेत ह्याच्यातलं एखादं जरी अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये नसेल तर पीक चांगल्या प्रकारे आपली वाढ पूर्ण करू शकत नाही, तिथं वाढ त्या ठिकाणी थांबते, उत्पादन घटतं. तर ह्यासाठी आपल्याला बेसल डोसच्या वेळेस किंवा गरजेनुसार ऊसासारखं पीक आहे तर कुळवणीच्या वेळेस आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा शेण खतामध्ये किंवा कंपोस्ट खतामध्ये हे मुरवून म्हणजे ही जी खतं आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य ही सेंद्रिय खतामध्ये मिक्स करायची, एक 4 दिवस त्याची आडी लावायची, डेपो लावायचा आणि त्यानंतर तुम्ही मातीआड करून हे जर दिलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो. किंवा उभ्या पिकामध्ये आपल्याला वापर करायचा आहे तर आपण फवारणीच्या द्वारे सुद्धा आपण वापर करू शकतो. अगदी चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट किंवा मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड सेकंड ग्रेड 2 म्हणून बाजारामध्ये लिक्विडमध्ये सुद्धा हे कॉम्बिनेशनमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असतं, ह्याची आपण फवारणी जरी केली तरी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे ह्याचा उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खत देणं टाळायचं आहे, कारण की जमिनीचं तापमान जर वाढलेलं असेल तर अशा जमिनीमध्ये पिकाची जी मुळे आहे ही त्या ठिकाणी कार्यक्षम नसते, त्यामुळे तुम्ही दिलेलं जे रासायनिक खत वगैरे आहे त्याचा अपटेक होत नाही. त्याचबरोबर जास्त वाहणारं पाणी चिबडेल रान जर असेल तर अशा रानामध्ये सुद्धा खत देणं टाळायचं, जेणेकरून ते खत विरघळून दुसरीकडे किंवा पाण्याबरोबर निघून जाईल, तर ही काळजी सुद्धा आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर पिकावरती पाण्याचा ताण असेल तर ह्या ताणामध्ये आपल्याला पिकावरती अन्नद्रव्याची जर फवारणी जर केली ह्यामध्ये 2% युरिया किंवा 2% पोटॅशियम ह्याची जर फवारणी आपण पिकावरती केली तर पाण्याचा ताण सहन करण्यासाठी सुद्धा ह्या पिकाला चांगला मदत होते आणि त्याचबरोबर पिकाची वाढ जोमदार होण्यासाठी सुद्धा फायदा होतो. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा पद्धतीची आपण फवारणी, अगदी त्यामध्ये तुम्ही विद्राव्य खतं सुद्धा घेऊ शकता, त्यामध्ये तुम्ही 12/61/0 आहे, 19/19 आहे, 13/40/13 हे खत आहे. त्याचबरोबर शेंग भरणीच्या अवस्थेमध्ये आपल्याला 0/52/34 किंवा 13/0/45 यासारखी विद्राव्य खतं आहेत, ही सुद्धा घेऊन आपण जर फवारणी केली तर निश्चित आपल्याला पीक उत्पादनामध्ये याचा चांगला परिणाम दिसेल. आणि अशा पद्धतीनं आपण जर एकात्मिक पद्धतीनं खत व्यवस्थापन जर केलं तर निश्चित आपण आपल्या शेतीचा जो पोत आहे त्याची सुपीकता आहे ही वाढवू शकतो, सेंद्रिय कर्ब आहे हा वाढवू शकतो आणि निश्चित आपल्याला यापासून चांगला फायदा हा होईल.
1: म्हणजे या खरीप हंगामामध्ये जरी अल्निनो सारखी हवामान परिस्थिती असेल तरी सुद्धा आपण पाण्याचं योग्य व्यवस्थापन केलं, त्याचबरोबर खतांच्या ज्या उपाययोजना आहेत त्या व्यवस्थित केल्या, रासायनिक आणि जैविक खतांचा संतुलित वापर केला आणि योग्य प्रमाणात जर खतांचा वापर केला तर नक्कीच आपल्या पिकासाठी फायदेशीर ते होऊ शकतो आणि आपला खरीप हंगाम हा चांगल्या पद्धतीने आपण साधू शकतो. फक्त थोडी उपाययोजना करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याची अत्यंत आवश्यक अशी ही जी माहिती आहे ती आज तुम्ही या मुलाखतीतून आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर निलेश थोरात यांची अल निनोचा खरीप हंगामावर होणारा प्रभाव आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथेच संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूप

0: प्रकारची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे. जीएसटीने त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे एफडीआय येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले. त्याच्यामुळे एफडीआय इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे. कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियन पेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होता. 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे. कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7%च्या पण सुद्धा पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो. पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता. कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं. कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे. पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही. हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो. कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते, आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्येच तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षांमध्ये आलेला आहे. पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे. एफडीआय सारखे येतात आहे, पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर

0: पण लक्ष दिलं पाहिजे. आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे, सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेनी कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षांमध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे. आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली
0: हो. एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केलं त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एनकरेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल याचं म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या पीएम किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग करू शकू यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेली आहे. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा

0: आहे. त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्णत्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथॉरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच घडलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअर्सला येण्यासाठी सिंगल विंडो जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते. वस्तुस्थिती काय नक्की शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय विस्ताराने सांगा.
0: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
1: कोणते रिफॉर्म झालेले?
0: आपल्याकडे एक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे अॅग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता, तिथले लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअर हाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण एक 90s जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही. पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होतील. त्या दृष्टीने या सरकारने
1: मूल्य साखळीचा भाग जो आहे तो घडणारी गोष्ट आहे. पण साठवणुकीचा जो भाग आहे, कोल्ड स्टोरेजेस वगैरे,
0: बरोबर,
1: आता त्याची संख्या वाढली गेल्या 12
0: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत कारण की त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रिमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की अॅग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकरी

0: शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे. याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
1: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पित तरतूद असते, ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेज होतो त्यावेळेस पासून ऐकतो.
0: बरोबर.
1: ते गेल्या काही

0: केलेल्या आहेत.
1: नाही, शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पित तरतूद असते, ती कमी कमी होत चालली ही ओरड आपण कॉलेज होतो त्यावेळेसपासून ऐकतो.
0: बरोबर.
1: गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
0: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप देणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स ज्या होते त्या 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारने विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर 2-3 राज्य शेजारची राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पित तरतूद, तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे. कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला GDP एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च व्हायचा तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे. आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये, विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे, हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे, पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजना त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
1: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिलेले, हर घर जल योजनेमध्ये आता LPG कनेक्शन दिले आहेत, उज्ज्वला योजनेमध्ये. या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का, महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का, हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं तयार केली आहे.
1: आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून
0: अर्थातच.
1: मगाशी तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला, पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करतायत किंवा हे आणि कोरोना, या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं, कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतक न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका, याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली. अशा प्रकारे झाली की

0: अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती. हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते व्हॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे. इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर्स जर म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला लोकांना तिथनं हलवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे तितकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाहीये. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याच्यासाठी सरकारी यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांची यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा का